मध्यम लहरी 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सुप्रभात श्रोतेहो. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौरतिथी 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 27 मे 2026. श्रोतेहो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत. श्रोतेहो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. 5:56 झालेत. प्रथम प्रसारण सभेत सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं स्नेहवादन श्रोतेहो आपण ऐकलत. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय हे अगोदर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागणं म्हणजे आपल्या वागण्यात सुखदुःख येत नाहीत. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत जावे. आता गुरु कोणाला करावा असा प्रश्न नेहमी विचारला जातो. याचं सोपं उत्तर म्हणजे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरु कोणाला म्हणावं असा प्रश्न वारंवार मनाला पडतो. यावर संत सांगतात की जिथे तुमच्या समस्येचं समाधान होईल त्यांनाच गुरु मानावं, तसंच ते जे साधन सांगतील त्यातच त्यांना पाहावं, त्यांच्या देहाकडे पाहू नये. देहाने गुरु कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनातच राहावं. गुरु हाच परमार्थ मानला पाहिजे. आपण आपल्या मनाने काही ठरवून करू लागलो तर आपल्याला यश येणार नाही, म्हणून अभिमान सोडून गुरूंकडे

जावं. गुरु सांगतील तेच साधन हे पक्क लक्षात ठेवावं. खरा परमार्थ कोणता असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे की खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तर तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. खरा मोठेपणा वाटणं हा तर मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान टाकलं तर दुसऱ्याने पेड्याचं दुकान टाकलं. दुकान कोणतंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसंच प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून माणसाची वृत्ती भगवंताकडे किती लागली आहे याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. प्रपंच हा परमार्थाच्या अडकाठीसाठी नाही तर तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र भगवंताची उपासना करावी. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंच पैशाशिवाय चालू शकत नाही तसा परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा आपला भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आपल्या पुराणानुसार भक्त प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर संत नामदेवांना दगडातही देव दिसला. त्यामुळं आपण परमार्थात भाव ठेवणं जरुरी आहे. असं आपण नुसतं म्हणून काय उपयोग होणार, तो सर्व जागी आहे, सर्व साक्षी आहे असं आपण म्हणतो. पण आपण तसा विचार करतो का? भगवंत आपल्याला पाहतो आहे असं आपल्याला पक्क वाटलं तर आपल्याकडून कधीतरी काही चुकीचं होईल का? पण आपल्याला तसं वाटत नाही. आपल्यासारख्यांना भगवंत हवा आहे असं वाटतं खरं, पण हवाच असं वाटत नाही. जीवनात प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी आणि देहानं हे कर्तव्य करत राहावं आणि मनानं मात्र अनुसंधान ठेवावं. ज्या गोष्टी आपल्याला मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. त्यामुळं प्रपंच अनासक्तीनं आणि आनंदानं करणं हाच परमार्थ होय. धन्यवाद.

परमार्थ याविषयी संजय पत्की यांचे विचार आपण जाणून घेतलेत आजच्या विचारशलाका या कार्यक्रमातून. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. विचारशलाका हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, पहाटेचे 6:10 झालेत. आनंद घेऊयात भक्तीमय गीतांचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत पारंपरिक गीताने. ही पारंपरिक रचना गात आहेत आशा भोसले. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना श्रुती हो आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता पी सावळाराम यांची रचना ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत आहे यशवंत देव यांचं.

पी सावळाराम यांची यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना आपण ऐकलीत सुधीर फडके यांच्या स्वरात. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गातात आशा भोसले.

ग दि माडगुळकर यांची ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकूयात. गायक आणि संगीतकार आहेत विठ्ठल शिंदे.

श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता बुद्ध गीत रचना ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हिंदी भक्तीरचना ऐकूयात.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या हिंदी भक्ती रचनेवरच श्रोते हो आजचा आपला भक्तिगीतांनी नटलेला मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. भक्तिगीतांचा आनंद श्रोते हो आपण घेतला तर आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 होत आहे. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी ऐकूयात काही संदेश.
1: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोटविकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह पोटविकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील.
2: तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील. संपर्क 70220073006 आणि 0242522711.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात पिकाच्या वाढीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्व याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी दिलेली माहिती ऐकूयात.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्यपदावर कार्यरत आहे. आज आपण पिकाच्या वाढींमध्ये अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी बाब म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य यांच्या फवारणीचे महत्त्व आज आपण समजून घेणार आहोत. फवारणीचे महत्त्व समजून घेण्याचं कारण असं आहे की मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश या प्रमुख अन्नद्रव्याबरोबर झिंक, लोह, बोरॉन, मॅग्नीज यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात आवश्यक असतात. परंतु सतत रासायनिक खतांचा असमतोल वापर, उच्च पीएच असलेली जमीन, सेंद्रिय घटकांची कमतरता यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. आणि बऱ्याचशा अहवालांमधून असं महाराष्ट्रातील अनेक भागात झिंक आणि लोहांची कमतरता आहे हे आढळून आलेलं आहे. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणं तेवढंच महत्त्वकारक ठरतं. आणि यामुळे होणारा परिणाम काय आहे, तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांमध्ये बऱ्याचशा वेळा आपण पिवळेपणा बघतो, बऱ्याचशा वेळेत झाडांची वाढ खुंटते, फुलधारणा कमी होते. आणि फुलधारणा कमी झाली तर त्यामध्ये भरलेली दाणे ही अपूर्ण राहणे ही अशी लक्षणे बऱ्याच वेळेस आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाहायला भेटतात. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर झिंकच्या कमतरतेमुळे जे इंटर नोड लेंथ म्हणजेच दोन नोड्समधील हे अंतर हे कमी होतं. आणि त्याचप्रमाणे जर आयर्न एफईची कमतरता ही नवीन पानांमध्ये पिवळेपणा हा आयर्नच्या कमतरतेमुळे दिसतो. याचा थेट परिणाम आपल्याला शेवटी उत्पादनावर दिसून येतो. या होणाऱ्या कारणांचा परिणाम आपण बघितला आणि त्याच्यासाठी उपाय जर करायचं झालं तर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्यासाठी फवारणी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. फवारणी करताना आपण कशी फवारणी करायला पाहिजे, तर झिंक सल्फेट हे 0.5% किंवा म्हणजेच 5 ग्रॅम प्रति लिटर आणि फेरस सल्फेट म्हणजेच FeSO4 हे 0.5% म्हणजेच काय, तर 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी केल्यास क्लोरो

0: उपील निर्मिती सुधारते. बोरॉन हे झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट यापेक्षा थोडं कमी प्रमाणात आवश्यक असतं, त्यामुळे त्याचा डोस 0.2% द्यावा, जेणेकरून त्याची फवारणी केल्यास फुलधारणेस मदत करते. फवारणी करताना आपल्याला त्याची वेळसुद्धा महत्त्वाची असते. जसं की एकतर आपण सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी बऱ्याचशा वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणे टाळावे, जेणेकरून द्रव्याचे शोषण हे अधिक चांगले व्हावे. आणि तसेच संतुलित खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा वाढ होण्यास मदत होते. सर्व माहितीवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात लागतात, परंतु त्यांची भूमिका तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे. जर त्यांची कमतरता भासली तर त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणून आपल्याला उत्पादनात घट पाहायला मिळून येते. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रमाणात फवारणी केल्यास पिकाची वाढ, उत्पादन आणि उत्पादनात असलेली क्वालिटी यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते. त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधूंना असं सांगू इच्छितो की पिकाच्या आरोग्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी नक्की करा. ही लहान गुंतवणूकच आहे, पण तुम्हाला तुमच्या उत्पादनात देणारी सर्वात मोठी फायदा देणारी गोष्ट आहे. धन्यवाद.
1: पिकाच्या वाढीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी दिलेली माहिती आपण ऐकली त्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्हीही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घ्या वाद्यसंगीताचा.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
4: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्त्राव, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं, त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात, तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
3: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
4: हां, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट हॉट पॅड्स पण अवेलेबल आहेत, तर हे हॉट पॅड्स पण

0: पण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहेत ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ॲडवाईसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई

0: निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्रकिनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादा लाड यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत आम्ही आमच्या केंद्रावरून सकाळी ठीक 8:40 प्रसारित करू. सकाळी ठीक 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी हा सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10:00 आनंद घ्याल मिश्र संगीताचा. सकाळी 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाअंतर्गत मिस्टर इंडिया या चित्रपटातील जावेद अख्तर यांच्या गीतरचना आपण ऐकाल. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा सर्व श्रोत्यांच्या पसंतीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 श्रुतिका आम्ही प्रसारित करू, तिच्या स्वप्नांना पंख. लेखन केलं आहे अतुल नरहरी साळवे यांनी. सहभाग आहे सुमेधा कुलकर्णी, शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा.
1: श्रोते हो, सकाळची भुपाळी असो, दुपारची गाणी असो, रात्रीचा कृषी

0: विशेष कार्यक्रम असो, आकाशवाणीने नेहमीच आपल्या मनावर राज्य केले. या 90 वर्षाच्या प्रवासात तुमच्या मनात घर करून राहिलेली आकाशवाणीची एखादी आठवण किंवा एखादं खास गाणं जे ऐकलं की आजही तुमचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो, नाही का श्रोते हो? चला तर मग, बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमात आपल्याला फोन करायचा आहे आणि तुमची छानशी आठवण आम्हाला सांगायची आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11:35 तेव्हा. श्रोते हो, तयार रहा आपली आकाशवाणीची सुंदरशी आठवण सांगण्यासाठी. तेव्हा दूरध्वनी करा आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा.
1: प्रत्येक घरात एक गोष्ट असते आणि त्या गोष्टीत असतो एक भाव. ऐका अशीच एक हृदयाला भिडणारी कहाणी. कौटुंबिक श्रुतिका आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करत आहोत दर शुक्रवारी सकाळी 11:40. जरूर ऐका या श्रुतिका. घराघरातला आवाज आपल्याच माणसांची कथा, कौटुंबिक नात्यांची एक सुंदर गोफ, कुटुंबात घडणाऱ्या सहज सुलभ अशा गोष्टी श्रुतिकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत कौटुंबिक श्रुतिका दर शुक्रवारी सकाळी 11:40.
2: श्रुती हो, वळूयात आपल्या रूपरेषेकडे. 11:35 गीत झंकार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. दुपारी 12:00 ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12:00 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. श्रुती हो, सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम. यामध्ये लक्ष्मीचा गोठा ही मालिका आम्ही प्रसारित करू. यामध्ये पशुधनासाठी कडुनिंबाचे महत्त्व याविषयी डॉक्टर बाबासाहेब नरळतकर यांच्याशी वैशाली बांगीकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. श्रुती हो, आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर.
4: इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: PIDPI यानी पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर एंड प्रोटेक्शन ऑफ विसल ब्लोअर रेजोल्यूशन। सरकारी संस्थान, विभाग या मंत्रालय के किसी पदाधिकारी के खिलाफ गंभीर भ्रष्टाचार की जानकारी हो यदि आपके पास, तो सारी डिटेल्स के साथ अपना शिकायत पत्र सचिव केंद्रीय सतर्कता आयोग को बंद लिफाफे में भेजें। और हाँ, लिफाफे के ऊपर PIDPI लिखना ना भूलें। PIDPI।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मराठवाड्यात मिळणार औद्योगिक विकासाला चालना। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाकडून विविध उपाययोजना। देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत, आज हैदराबाद राजस्थान संघांमध्ये लढत। आता सविस्तर बातम्या। राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाढली असून साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावलं उचलत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा 23% आणि डिझेलची मागणी 52% वाढली आहे, त्यामुळे काही ठिकाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये खप जास्त असून व्यावसायिक वापरातील पेट्रोल डिझेलचा खप कमी होताना दिसत आहे, त्यामुळे हे इंधन व्यावसायिक वापराकडे वळवलं जात आहे का याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना डिझेल वेळेवर मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असून साठेबाजी किंवा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले,
2: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।
1: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे। काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याला, तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे। उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ तसंच मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास मदत होणार।

0: आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीनं विविध निर्णय घेतले आहेत. काल या संदर्भातल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी या निर्णयांना मंजुरी दिली. याअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, राज्यातल्या 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणं, तसंच 2 रेस्क्यू सेंटर आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले. गावं आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या जमिनी महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जाणार आहेत. नाशिकमधल्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव कालपासून लागू झाला. केंद्र सरकारनं याबाबत परिपत्रक जारी केलं. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात सकल वारकरी समाज आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 33 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून 1 अर्ज दाखल झाला आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंब नगरपालिकेचे गटनेते माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी अर्ज दाखल केला. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघात काल 4 इच्छुकांनी एकूण 10 उमेदवारी अर्ज घेतले, मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन 12 वर्ष पूर्ण झाली. सरकारच्या या कार्यकाळात डिजिटल इंडिया मोहीम यशस्वी झाल्याचं मत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
2: डिजिटल इंडिया मार्फत ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या उद्योगामध्ये डायरेक्ट पेमेंट येते. पूर्वी पेमेंट क्लिअर व्हायला 2-4 दिवस लागत होते, तेच पेमेंट आता तिकडनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केल्याबरोबर इमिडिएट आमच्या अकाउंटला येते. डिजिटल इंडियामुळे आमच्या उद्योगाला फार मोठा आधार मिळाला आणि त्यामुळे आम्ही ट्रान्झॅक्शन फास्ट करून आम्हाला जे समोर पेमेंट द्यायचे होते मटेरियलसाठी किंवा कोणी कस्टमरला ते आम्ही क्षणार्धात देऊ शकतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये काल आयोजित व्यापक चिंतन बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. एका घटनेमुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही असं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत असल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकानं आता लातूरमधले विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुण्याचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यानुसार भांडारकर संशोधन केंद्राच्या भारत विद्या या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार आहे. प्राचीन भारतातल्या विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू नदी काठावरच्या

जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खत उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण झाल्यास, वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं काल मेंदू विकाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते.

0: आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं काल मेंदू विकाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात बंगळुरूच्या संघानं गुजरात टायटन्सचा 92 धावांनी पराभव केला. प्ले ऑफचा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काल एका शाळकरी मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी शिवारात हा मुलगा शेळ्या राखत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत शेळ्या राखत असलेली एक महिला गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 43 सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 41.2 तर धाराशिव इथं 39.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट, तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
3: अगं होय तर.
2: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
4: लक्ष्मीचा गोठा.
3: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळची भुपाळी असो, दुपारची गाणी असो, रात्रीचा कृषी विषयक कार्यक्रम असो, आकाशवाणीने नेहमीच आपल्या मनावर राज्य केले. या 90 वर्षाच्या प्रवासात तुमच्या मनात घर करून राहिलेली आकाशवाणीची एखादी आठवण किंवा एखादं खास गाणं जे ऐकलं की आजही तुमचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो, नाही का श्रोते हो? चला तर मग, बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12:30 या वेळेमध्ये 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्या सुरो का मेला या कार्यक्रमात आपल्याला फोन करायचा आहे आणि तुमची छानशी आठवण आम्हाला सांगायची आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11:35. तेव्हा श्रोते हो, तयार रहा आपली आकाशवाणीची सुंदरशी आठवण सांगण्यासाठी. तेव्हा दूरध्वनी करा आमच्या सुरो का मेला या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा.
5: हॅलो, आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही तुमचे लाडके आवडते आणि आपले जुने कार्यक्रम पुन्हा एकदा नवीन स्वरूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा श्रोते हो, तयार रहा, दूरध्वनी करत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे लाडके कार्यक्रम. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.

0: कधी हास्य कधी आसव, पण नाती अशीच घट्ट, आपल्या कुटुंबाची आपल्या मनाची गोष्ट, जिथे प्रेम तिथे आपलेपणा, तिथेच सुरू होते मनाला भेटणारी कौटुंबिक श्रुतिका दर शुक्रवारी सकाळी 11:40 खास आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत कौटुंबिक श्रुतिका, कुटुंबात घडणाऱ्या सहज सुलभ अशा गोष्टी श्रुतिकेच्या माध्यमातून दर शुक्रवारी सकाळी 11:40
1: मध्यम लहरी 229 अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळी जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे

0: परिणामांचा अभ्यास करणार आहे, त्यासंदर्भात संशोधन करणार आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे, जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो, त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
1: हो ना.
0: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सी आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखर चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगवेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC आहे, यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे जे क्षेत्र असतील त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे

0: हे महत्त्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रणात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केले आहेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केले आहेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केले आहेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 7:40 झालेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही जाहिराती.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले. हसला
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोट विकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो इंटेरियोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह पोट विकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील.
2: तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील. संपर्क 70220073006 आणि 0242223711.
3: श्रोते हो, वळूयात आपल्या भावगीतांच्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भावगीत रचना ऐकूयात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची भावगीत रचना गायली होती आशा भोसले यांनी. भावगीतांच्या कार्यक्रमात आता जावेद अली यांनी गायलेली भावगीत रचना ऐकूयात. रचना आहे सुनीता रजनीश मुलकलवार यांची, संगीतकार आहे उदय अभिजीत.
1: थरथरणारं तुझं शरीर अन कंपणारे अधर, चिंब चिंब तुझा तो, तुझ्या मुक्या भावनांना छेडतोय हा वारा पाऊस.

0: जावेद अली यांनी गायलेली, सुनीता मुलकलवार यांची भावगीत रचना आपण ऐकलीत. संगीत होतं उदय अभिजित यांचं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकूयात. प्रवीण दवणे यांची रचना गात आहेत आरती अंकलीकर टिकेकर.

0: आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची भावगीत रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत.
1: पहाटेच्या भक्तीपासून बातम्यांपर्यंत मनोरंजनांच्या सुरेल गाण्यापर्यंत
2: 90 वर्ष जनतेच्या हृदयात वाणी, 90 वर्ष जनतेच्या हृदयात वाणी, विश्वासाचं नाव आकाशवाणी. आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
3: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोते हो, सकाळची भुपाळी असो, दुपारची गाणी असो, रात्रीचा कृषी विषयक कार्यक्रम असो, आकाशवाणीने नेहमीच आपल्या मनावर राज्य केले. या 90 वर्षाच्या प्रवासात तुमच्या मनात घर करून राहिलेली आकाशवाणीची एखादी आठवण किंवा एखादं खास गाणं जे ऐकलं की आजही तुमचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो, नाही का श्रोते हो? चला तर मग, बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12:30 या वेळेमध्ये 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमात आपल्याला फोन करायचा आहे आणि तुमची छानशी आठवण आम्हाला सांगायची आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11:35. तेव्हा श्रोते हो, तयार रहा आपली आकाशवाणीची सुंदरशी आठवण सांगण्यासाठी. तेव्हा दूरध्वनी करा आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा.
1: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही, पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडे

0: काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46° सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102 MHz आणि 229.9 MHz या मध्यम लहरींवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 8:40 झालेत. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादा लाड यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत आम्ही आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. कापूस लागवडीसाठी स्वतःचं शास्त्रशुद्ध आणि शेतकरी केंद्रित तंत्रज्ञान विकसित करून हजारो शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा मार्ग दाखविणारे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या या सन्मानामुळे आपल्या परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंडळी, कापूस लागवडीत मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि खत व्यवस्थापन यांचा समतोल राखणं खूप महत्वाचं असतं. मात्र पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा विचार करत दादा लाड यांनी कपाशीचे योग्य अंतर, संतुलित खतांचा वापर, झाडांची उंची नियंत्रित ठेवणं आणि गळफांदी कापण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी होऊन एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याचं देखील प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध झालं आहे. आणि विशेष म्हणजे दादा लाड यांच्या या कापूस लागवड तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद यांची अधिकृत मान्यता देखील मिळालेली आहे. श्रोते हो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने देखील त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी देखील बहाल केली आहे. आणि आज हे व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. राहणार माळसोना तालुका जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी दादा लाड. चला तर मग आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, जाणून घेऊयात दादा लाड तंत्रज्ञान या विषयीची माहिती. दादा नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम दादा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
3: नमस्कार.
2: तर दादा, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि हे यश तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता?
3: ज्यावेळेला ही पहिल्यांदा मी दूरदर्शनवर बातमी ऐकली तर त्यावेळेला प्रतिक्रिया म्हणून काही नाही, तर खरं तर मला एक आनंद असा झाला, मला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली याचा आनंद झाला नाही. परंतु कोणत्याही गोष्टीला राजमान्यता मिळाली किती गोष्ट समाज स्वीकारत असतो. कापसाचं संशोधन फार वर्षापूर्वी मी केलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे, पण शेतकरी ऐकत नव्हते. पण आता राजमान्यता असल्यामुळे शेतकऱ्याला नक्की असं वाटेल की या तंत्रात आपलं काहीतरी दम आहे. आणि या प्रचारा प्रसारामुळे शेतकरी या तंत्राकडे वळेल आणि कापूस उत्पादक शेतकरी थोडा थोडका नाही, टक्केवारीत नाही, या माझ्या तंत्राने शेतकऱ्याच्या जीवनात 5 पटीने उत्पन्न वाढतं. शेतकऱ्याचं उत्पन्न तर वाढलंच वाढलं, पण मला आनंद वाटतो. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं अर्थात भारत मातेचं उत्पन्न वाढणं आहे.
2: तर दादा, तुम्ही कापूस तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलं आणि अनेक शेतकरी बांधवांना फायदा होत आहे आणि निश्चितच त्यांच्या उत्पादनात देखील भरीव अशी वाढ झालेली आहे. दादा लाड कापूस तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली आणि त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला कोणती आहेत हे सांगता येईल?
3: खरं तर मी खेड्यातला एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहे, ज्या शेतकरी कुटुंबाचा अर्थ खातच मुळात कापसावरती आहे. लहानपणापासून माझा कापसाशी जवळचा संबंध आणि कापूस हेच घरचं प्रमुख पीक पैशाचं असल्यामुळे मला सतत का कुणास ठाऊक एक निसर्ग म्हणा काही गोष्टी सांगता येत नाहीत की कसं तिकडं मनुष्य वळतो, तिथं उत्तर नसतं. पण मला बाकीच्या पिकापेक्षा खरं तर केळी पिकाबद्दल आकर्षण वाटायला पाहिजे, परंतु मला पिकाचं बद्दल कापसाबद्दल वाटायचं. आणि मी कापसाजवळ तुळशीच्या झाडाच्या समोर ज्या श्रद्धेने बसावं तसं मी कापसाच्या झाडाजवळ बसायचं. आणि मग लक्षात यायचं की

0: एका झाडावर दोन प्रकारच्या फांद्या आहेत, त्या फांद्यामध्ये भिन्नता आहे, हेच माझ्या संशोधनालाही भिन्नता कामाला आली. कारण खाली येतात त्या फांद्या, त्या आकारान तीन येतात, आकार आणि जाड, म्हणजे त्यांची जाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते. उंची ही मूळ झाडाच्या उंचीला कॉम्पिटिशन करते. ह्याही फांद्याचं आहेत, वर येणाऱ्या फांद्याचं आहेत, पण त्या जमिनीला आडव्या समांतर वाढतात, आकाराने अगदी लहान असतात आणि त्यांच्यावरती बोंडाची संख्या जास्त येते. हा फरक मला पुढे सरकायला कारण ठरला. माझ्या लक्षात असं आलं की ह्या ज्या मोठाल्या फांद्या आहेत, अधिक जाड आहेत, अधिक उंच आहे, आणि मग त्यामुळे तर बोंड त्याच्यावर जास्त पाहिजे. आणि ह्या फळफांद्या, आता शेतकऱ्याने एकेचं नाव फळफांदी, दुसरीचं नाव गळफांदी दिलं, तर मी त्याची व्याख्या अशी केली, फळफांदी फळं देते म्हणून फळफांदी, आणि शेतकऱ्याच्या गळ्याला धरते म्हणून ती गळफांदी, असं असावं की काय, गळफांदी का? तर ह्या फळफांद्या समांतर आडव्या वाढतात आणि खोडाकडून अन्न मिळालेलं अन्नरस ते पूर्णपणे बोंडाला देतात, म्हणजे आपल्या बाळाला देतात आणि बोंड वजनदार करतात. गळफांदीची मात्र उलटी दिशा आहे, खोडाकडून मिळाला अन्नरस स्वतः घेतात, त्यांची जाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते, मूळ झाडाच्या उंचीला उंची कॉम्पिटिशन करते, आणि त्यावर लागलेल्या बोंडाचं वजन मात्र असावं तेवढं असत नाही. मग माझ्या डोक्यात आलं की एवढा अन्नरस घेऊन बोंड वजनदार का नाही. आणि मग जर ह्या एकूण झाडाला टाकलेल्या खतातला 70% अनारस या तीन गळफांद्या घेतात, आणि मग वर राहणाऱ्या 8, 10, 12 झाडाच्या उंचीवर अवलंबून आहे. ज्या फळफांद्या असतात त्यांना 30%, म्हणजे तिघीमध्ये 70% आणि राहिलेल्या 12 मध्ये 30%, आणि ह्या तर या खरं बोंडाचं वजन वाढवतात. मग वाटलं की थोडं आपण प्रयोग करू की यांच्या गळफांद्या कापून टाकू, आणि मग हा अन्नरस मला इकडे ह्या फळफांद्याकडे वर्ग करता येईल का, आणि मग ह्या फळफांद्या बोंडाला अन्न देऊन बोंडाला वजनदार करता येईल का, अशी डोक्यात आलेली कल्पना. आलेली कल्पना खरी आहे की नाही, खोटी आहे, बरोबर आहे का चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी मी फक्त 5 झाडाच्या गळफांद्या कापल्या, आणि मग मात्र मला खूपच चांगले रिझल्ट मिळाले. मग रिझल्ट असे मिळाले, झाडाच्या फळफांद्या लांबल्यात, ज्या फळफांदीवर 4-5 बोंड लागायचे त्या फळफांदीवर 7-8-9 पर्यंत बोंडाची संख्या गेली. ज्या बोंडाचं वजन 3-4 ग्राम 5 ग्राम भरत होतं त्या बोंडाचं वजन 7.5-8 ग्रामापर्यंत गेलं, आणि एवढा आंतरिक आनंद झाला, लक्षात आलं की माझी दिशा संशोधनाची अचूक चाललेली आहे. पुन्हा माझ्या लक्षात आलं की आणखीन बोंड वजनदार करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर झाडाची उंची काय, कापसाची 5 फूट 6 फूट, एक तर जमिनीवरती शेतकरी किती मशात घेतो शेतकऱ्यावरती, आणि खत किती टाकतो खतावर, या तीन गोष्टीवर झाडाची उंची अवलंबून असते. काही शेतकरी भूषणाने सांगतात की माझ्या कापसात कसाही उंच माणूस दिसत नाही. आता त्या झाडाची उंची याच्या भूषणाला कारण ठरते, खरं तर झाडाची उंची त्याच्या उत्पन्नाला शाप आहे, पण उंचीचा आनंद त्यांना होतो. मग माझ्या लक्षात आलं की ही उंची सुद्धा उत्पन्नाच्या आड येणारा मोठा मार्ग आहे. जो शेतकरी उंची भूषण समजतो ती झाडाची उंची याला मात्र शाप आहे. मग मात्र मी शांतपणे झाडाच्या जवळ बसलो आणि त्या फळफांदीकडे निरीक्षण करून पाहत होतो. झाडाकडे 3.5 फुटापर्यंत खोडाची जाडी चांगली होती, तिथून खोडाचा आकार बारीक व्हायला लागला आणि वर तर अगदी छोटा छोटा. मग लक्षात आलं की जिथून बारीक आकार होतो तिथून फळफांदीला काय अन्नर जात असेल, मग त्याच्या बोंडावर काय वजन. मग मी टिक केली तिथं, किती फुटापर्यंत टोकर आहे, 3.5, मग तिथं मी कट केलं त्याला, आणि मग मात्र मला फळफांद्याची लांबी वाढली, त्याच्यावर येणारं बोंडाचं वजन किती वाढावं, 5 ते 6 बोंडाचं वजन जिथं होतं तिथं 9 ग्रामापर्यंत गेलं, आणि इतका आंतरिक आनंद झाला. एखाद्या गोष्टीचं संशोधन यशस्वी झाल्यानंतर काय आनंद होतो त्याचं त्यालाच कळतं. आणि मग या दिशेला आपण आता शेतकऱ्यांचं भलं करू शकतो याची खात्री झाली.
1: खूप मस्त दादा, कारण आपल्या परभणी जिल्ह्यासाठी आपले दादालाड जे तुम्ही कापसाचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्यासाठी आमच्या खरोखर शेतकरी बांधवांचं भाग्य म्हणावं लागेल की इतकं छान आपल्याला हे कापूस तंत्रज्ञान विकसित केलं आणि आज खरोखर म्हणजे शेतकरी बांधवांच्या उत्पादनात कशा पद्धतीने वाढ होते हे देखील यामुळे सिद्ध झालेलं आहे, नाही का दादा? कापूस संशोधन आणि त्यासोबतच तुम्हाला हे दादालाड कापूस तंत्रज्ञान विकसित करत असताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि मग तुम्ही त्यावर कशी मात केली? बरं,
0: खरं तर याच्यात एक मोठा सामना असा करावा लागला, शेतकऱ्याच्या दृष्टीनं पिकाला थोडा जरी पिकाचं काही भाग मोडला तरी त्याचा जीव खालीवर होतो.
1: खरंच
0: आता कापूस या पिकातल्या तर हाताने 3 फांद्या कापायच्या हा फार मोठा अडथळा माझ्या दृष्टीनं होता. या बाबतीत मी बाप मुलात भांडणं लावलं.

0: लावले, नवरा बायकोत भांडणं लावले. एकदा एक उदाहरण म्हणून सांगतो, माझं भाषण एका ग्रस्ताने ऐकलं, पटलं, त्याला वाटलं चला आपणही गळफांद्या कापून टाकू. म्हणून तो गेला, गळफांद्या कापत होता तसा एरवीनं शेता जाणारा अळशी शेतकरी. त्या दिवशी बायकोला मी शेता जातो, बायकोला धक्का बसला, आज मालकाला कुठून बुद्धी सुचली. तो गेला आणि गळफांद्या कापायला लागला. दुपारी बायको भाकरी घेऊन आली, ती पाहायला लागली तर गळफांद्या ओढाल्या मोठाल्या, कापणं झाल्या. तर ते म्हणले काय काय केलं म्हणले असं तुम्ही पुढे एवढ्यासाठी आलतात का? गरिबीचं 3 एकर शेत आणि ते तुम्ही अर्ध कापून टाकलं, तिथं थांबवा म्हणे. तुम्हाला आग नाही उत्पन्न वाढतं, कशाचं उत्पन्न वाढतं म्हणे. ते दादाला अडचण, मला माहीत नाही दादा वगैरे कोण आहे ते. आता दुसऱ्या फांदीला हात लावला, टोपलं टेकून थेट माहेरी जाणार आहे म्हणाले, मी पुन्हा येणार नाही. नाहीला झाला. एकीकडे विदर्भामध्ये एक शेतकरी आहे, आईने रोकलं तर अगं आई उत्पन्न वाढतं. मग त्याचा मला फोन आला, दादा तुमचं तंत्रज्ञान मला पटलंय, करावी इच्छा आहे पण आई आडवी येते. म्हणलं एक नाटक कर. म्हणलं काय करू? म्हणलं आईला सांग की मी संन्यास घेणार आहे आणि तूच आता शेती बघ आणि सर्व सामान बिमान भर, फक्त बायकोला सांग अगं हे नाटक आहे, तू काय घाबरू नको. तो म्हणला माझं लग्न झालं नाही. म्हणलं फारच सोने म्हणतो. आणि सकाळी त्याने सामान वगैरे भरायला लागला. आई म्हणले काय कर, कुठं चालला? म्हणला संन्यास का बरं, काय करू? म्हणला घरी राहून तुम्ही मला शेती करू देत नाहीत आणि मग राहून काय करू? नाही म्हणे मी काय कसं करू देत नाही. म्हणे काल गळफांद्या कापायच्या होत्या, तू थांबवलं म्हणे, आता तू कापूस आणि फांद्या, मी जालो पुन्हा येणार नाही. आई म्हणली हे बघ तू जाऊ नको, शपथ घेऊन सांगते मी शेतात फिरकणार नाही, फांद्याच का अख्खा कापूस कापून टाक, मी तुला अडवणार नाही. पक्क का? म्हणला. मला पक्क. गेला गळफांद्या कापल्या, नंतर उत्पन्न वाढलेलं आलं. मग त्याच्या आईचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं तुम्ही माझ्या मुलाला नाटक करायला आलं, पण ते नाटक माझ्या वैभवाला कारण ठरलं. बघा माझ्या आयुष्यात एवढं कापसाने घर भरलं नव्हतं, आता एवढं कापसाने घर भरलंय बघा.
1: कसं आहे ना दादा, म्हणजे कुठली नवीन गोष्ट सुरू करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात आणि त्यातून मार्ग काढत आपण ते ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस निश्चितच त्यामधून आपल्याला फायदा झालेला कळतो आणि हेच तुमच्या उदाहरणामधून कळालं. तर आता तुमचं जे हे कापूस लागवड दादाला जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पादनात खर्च आणि नफा या बाबतीत नेमके कोणते फायदे झाले बरं दादा?
0: एक तर उत्पन्नाच्या बाबतीत असं म्हणता येईल की पटीने टक्केवारीत नाही, पटीने वाढ झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो की आतापर्यंत शेतकरी सरासरी 5 ते 6 क्विंटल एकरी उत्पन्न घेतो, माझ्या तंत्रज्ञानाने सरासरी 25 क्विंटल आहे, म्हणजे 5 पट आहे.
1: बरोबर.
0: आता 5 पट उत्पन्न घेऊन खताची पटीने नाही वाढला तर खत मात्र अर्धा कमी झाला. आता इथं विसंगतीत वाटते, उत्पन्न 5 पट वाढलं आणि खत अर्ध्यावर आला. खत अर्ध्यावर येण्याचं कारण आहे माझ्या तंत्रामध्ये कापसाची उंची कमी करायची आहे. म्हणजे 5 फुटाचा कापूस 3.5 फुटावरच आणायचा आहे किंवा 2.5 फुटावरच आणायचा आणि त्याला असलेल्या ज्या खत लागतं त्या गळफांद्या कट करायच्या. म्हणजे उंची अर्ध्यावर आली, गळफांद्या निघून गेल्या, म्हणजे खत अर्ध्यावर आला, म्हणजे उत्पादन खर्च अर्ध्यावरून उत्पन्न 5 पट.
1: म्हणजे आपोआपच आपल्या खर्चामध्ये देखील बचत झाली आणि त्या माध्यमातून खताची देखील बचत झाली आणि उत्पादनातही वाढ झाली. तर दादा, आता कृषी क्षेत्रामध्ये आपले जे नवीन तरुण शेतकरी मित्र आहेत तर त्यांना आणि संशोधकांना तुम्ही कोणता संदेश द्याल बरं?
0: मी शेतकऱ्याला आणि तरुणांना असं सांगेल, प्रत्येक क्षेत्रात कष्ट असतातच, कष्टाला पर्याय नाही
1: अगदीच,
0: पण आणि शेती क्षेत्रात तर कष्टाला अधिक करावे लागतात. पण माझा सर्वांना सल्ला असा आहे की कष्टाची शेती तर करावीच लागते, कष्टाची शेती करा, पण त्याबरोबर तंत्राची शेती करा. उत्पन्न कष्टाला आहे पण कष्टापेक्षा उत्पन्न तंत्राला आहे. म्हणून यापुढे तरुण आणि शेतकऱ्यांनी तंत्राची शेती करावी असं मी शेतकऱ्याला सल्ला दिली. खरं तर हा पद्मश्री पुरस्कार मी शेतकऱ्याच्या चरणी अर्पण करून मी मोकळा होतो, कारण हा पुरस्कार माझा नाहीच आहे, तो शेतकऱ्याचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे कदाचित तरुण शेतकरी माझ्याकडे बघण्याची दृष्टी त्यांची बदलेल आणि विचार करायला लागतील की शेती ही परवडणारी आहे. नाहीतर तरुणाला शेती परवडणार असा नकारात्मक भाव इतका रुजवला आहे. परंतु या माझ्या ह्या पद्मश्री पुरस्कारामुळे तरुण पिढी सकारात्मक पद्धतीने नजरेने शेतीकडे बघायला लागतील आणि तिकडे वळाव. आणि माझं तरुणांना आव्हान आहे की कोणी देत नाही ती शेती देते, तेव्हा या फक्त त्या शेतीकडे बघण्याची काळी मायेची सेवा या भावनेने आपण बघायला लागलो तर तुम्हाला कधीही ती कमी पडू देत नाही. आणि आपण शेती करतो हा कमीपणा न वाटता अभिमान वाटला पाहिजे, अभिमानाने शेती करायला लागा, इथंच तुमचा खरं मान पान धन या तिन्ही गोष्टी शेतीत मिळतात.
1: छान. आणि भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या नवीन प्रयोगावर आणि प्रकल्पांवर काम करण्याचा विचार करत आहात? बरं,

0: हे काम करत असताना लक्षात आलं की प्रत्येक पिकामध्ये कुठं ना कुठं तरी काही उणीव राहिलेली आहे. एक फक्त उदाहरण दाखल, एकाच पिकाचं उदाहरण सांगेल तुम्हाला मी. माझ्या कापूस या पिकाचं तंत्रज्ञान खूप नावाने मोठं झालं आहे, परंतु तसं ज्वारी आहे आपल्याकडे, शाळू ज्वारी. एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न त्याचं येतं, परंतु मी त्याच्यामध्ये आणखीन पुढे सरकलो. काय करता येईल मला उत्पन्न? एक पीक पाहिलं मी हातात घेतलं की त्याच्यानंतर कोणत्या पिकाकडे वळायचं मी ठरवत असतो. आणि लक्षात आलं त्या पिकामध्ये मला 28 क्विंटलपर्यंत, 6 क्विंटलहून 28 क्विंटलपर्यंत जाण्यात आरामाने यश आलं आहे. फार मोठं हे नाही, पुढचा टप्पा असा आहे, हे ज्वारीचं उत्पन्न मी 45 क्विंटलपर्यंत नेऊ शकतो.
1: मस्त. आणि दादा, आता हे तंत्रज्ञान जर आपल्याला महाराष्ट्राबाहेर आणि देशभरात जर आपल्याला पोहोचवायचं असेल, त्यासाठी तुमचे देखील प्रयत्न आहेत, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: की हे तंत्रज्ञान सर्वापर्यंत जाण्यासाठी माझ्या व्यक्तिगत मर्यादा आहेत, पिकाच्या मर्यादा एवढ्यासाठी की माझं तंत्राचं पीक ज्या शेतकऱ्यांनी पाहिलं तो शेतकरी करेल. परंतु मध्यंतरी एक कोकाटे नावाचे कृषी मंत्री होते, त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्यांना मी हीच विनंती केली, हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत जायचं असेल तर माझ्या मर्यादा कमी पडतात, सरकारने यांना उचलून धरावं. आणि म्हणून जर सरकारने या संशोधनाला उचलून धरलं, सर्व शास्त्रज्ञ, 3 कृषी विद्यापीठ आहेत, सर्व कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि सरकार, हे 3 माध्यमं जर कामाला लागले तर प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक एकरावरती या तंत्राने जर कापूस गेला तर आपल्या देशाचं उत्पन्न, आज जेवढा आपला देश कापूस घेतो त्याच्या 6 पट 7 पट आपला देश कापूस अधिक उत्पन्न घेईल
1: निश्चितच. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की दादालाड तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी अवलंबत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: काळजी त्याच्यात एकच घ्यावी लागते की सुरुवातीला कुटुंबातल्या सर्वांशी त्यांची सहमती घ्यावी लागते, कोणत्याही गोष्टीचं वाद करून पुढे सरकता येत नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे की हाताला लागलेली सवय, आपलं उत्पन्न वाढायला म्हणजे आणखीन शेतकरी उत्साहापोटी खूप मोठा खताचा वापर करतो, उलट या तंत्रामध्ये खत निम्म्यावर आणावं लागतो. म्हणून दुसरी, सर्व कुटुंबाला समजून घेऊन चालणं, खत निम्म्यावरती आणणं. पूर्वी 5 फूट कापूस फवारायला जेवढा औषध लागतो आणि वेळ लागतो, आता 2.5 फूट कापूस आहे, फवारणीचा खर्च कमी झाला आहे. काळजीचा फारसा खरं म्हणजे खूपच मुद्दे याच्यात कमी झालेले आहे. तर तेव्हा एवढंच आहे, इतरांची काळजी करून हे संशोधन बाकीच्यांपर्यंत न्यावं, ही काळजी करून काळजी घ्यावी.
1: निश्चितच दादा, केवळ कापूस आणि ज्वारीच नव्हे तर पशुधनासाठीही तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. आणि देशी गाईचं महत्त्व ओळखून मराठवाड्यातील लाल कंधारी गाईच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी विशेष असे प्रयत्न तुमच्याकडनं करण्यात आलेले आहेत. आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली लाल कंधारी गोवंशाचं जतन आणि संवर्धन ही माळसोंडा गावची आजची ओळख ठरलेली आहे. शुद्ध देशी वंश टिकविण्यासाठी नैसर्गिक रेतन, शास्त्रशुद्ध संगोपन आणि निवडक पैदास यावर तुम्ही भर दिलेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून लाल कंधारी गायींची संख्या वाढली, मजबूत आणि कार्यक्षम बैलजोड्या आज शेतकरी बांधवांना उपलब्ध झाल्या आणि त्यातूनच गोरे कालवडी विक्रीतून शेतकऱ्यांना स्थिर असा उत्पन्नाचा पर्याय देखील मिळाला. रोगप्रतिकारक तापमान, सहनशील आणि कमी खर्चात उपयुक्त अशा या गोवंशामुळे शेती आणि पशुपालनाचा समन्वय देखील साधला गेला आणि त्यामुळेच मग माळसोंडा देशी गोवंश संवर्धनाचं प्रेरणास्थान बनलं आहे. आणि हीच तुमची कृषी क्षेत्रातील अखंड तपश्चर्येची आणि शेतकरी हितासाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने देखील पद्मश्री पुरस्कार प्रदान करून तुमच्या कार्यावर राष्ट्रीय पातळीवर कृतज्ञतेची आणि मान्यतेची मोहर उमटवली. आणि खरोखर दादा, शेतकरी संशोधनाला सन्मान देणारा हा गौरवाचा क्षण आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी वेळ काढलात आणि ही छानशी माहिती पोहोचवलीत, त्याबद्दल समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादा लाड यांची वैशाली बांगीकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. ही मुलाखत आपण ऐकलीत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, सुरो का मेला या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान फोनवरून करण्यात येतं. श्रोतेहो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या 024-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. दुपारी 12:30 ते 1 या वेळेदरम्यान या कार्यक्रमाचं प्रसारण दर शनिवारी 11:35 होईल. तरी श्रोतेहो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

024-5220-8790 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. श्रोतेहो, निवेदन आपण ऐकलं. मध्यम लहरी 229 अंश मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडचे 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रुतीहून लखलख चंदेरी. या कार्यक्रमात सुरुवातीला मनोरंजन या चित्रपटातील आनंदबक्षी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात.

श्रोतेहो, मनोरंजन या चित्रपटातील आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आता मेला या चित्रपटातील गीतरचना ऐकूयात. अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात अनुमलिक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे समीर यांची.

0: मेला या चित्रपटातील अनुमलिकेंनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना श्रोतेहो आपण ऐकली. लखलख चंदेरी या कार्यक्रमातली शेवटची गीतरचना ऐकूयात मोहब्बते या चित्रपटातील.
1: एक लड़के पे वो मरती थी नजरें झुका के

श्रोतेहो, लखलक चंदेरी या कार्यक्रमात शेवटी मोहब्बते या चित्रपटातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. मोहब्बते या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आमची यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: हॅलो, आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही तुमचे लाडके आवडते आणि आपले जुने कार्यक्रम पुन्हा एकदा नवीन स्वरूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा श्रोते हो, तयार रहा, दूरध्वनी करत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे लाडके कार्यक्रम. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.
3: दोनशे 29 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 102 MHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विदर्भ में इंतहाई शदीद गर्मी के इम्कान के मद्देनज़र रेड अलर्ट जारी किया है और आईपीएल क्रिकेट में धर्मशाला में क्वालिफायर वन में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु की टीम गुजरात टाइटंस को 92 रन से शिकस्त देकर फाइनल में पहुंच गई है। इसके साथ ही खबरों का ये बुलेटिन खत्म हुआ।
1: दोनशे 29 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आणि FM 102 MHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। सकाळचे ठीक 10 वाजलेत। आनंदी घेऊयात मिश्र संगीताच्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ऐकूयात जाहिराती।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, या जाहिरातींनंतर वळूयात आपल्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाकडे. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद ऐकूयात. शांता शेळके यांच्या रचनेला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. गात आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

हे बंध रेशमाची या चित्रपटातील शांता शेळके यांनी संगीतबद्ध केलेलं नाट्यपद आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रोते हो, काळे कार्यक्रमात आता कोळी गीते रचना ऐकूयात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली सुगम गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या गीतावरच आजचा आपला मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आज मिस्टर इंडिया या चित्रपटातील जावेद अख्तर यांच्या गीतरचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. या गीतरचना ऐकण्यापूर्वी काही जाहिराती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोते हो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाकडे आता वळूयात. कार्यक्रमात सुरुवातीला किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली ही रचना ऐकूयात.

श्रोते हो, आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आज मिस्टर इंडिया या चित्रपटातील जावेद अख्तर यांच्या गीतरचना आपण ऐकल्यात. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. मध्यम लहरी 229° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झालेल्या आपल्या लाडक्या प्रसारण सेवेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आकाशवाणीने गेली 9 दशकं समाज प्रबोधन, मनोरंजन आणि माहितीच्या क्षेत्रात आपलं योगदान भरभरून दिलं आहे. वेळेविषयी सजग असणारी आकाशवाणी ही लहानांपासून ते वृद्धांपर्यंत तसेच काही विशेष वर्गातील व्यक्तींसाठी समाज प्रबोधन, जनजागृती करत आलेली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवीन विचारसरणी, जुन्यासोबत नवे कार्यक्रम घेऊन FM कार्यक्रमाच्या प्रसारणामुळे या जिंझीसारख्या नवयुवकांमध्येही लक्षवेधी ठरत आहे. श्रोतेहो, 90 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही जिची अवीट गोडी अजूनही टिकून आहे ती म्हणजे आपली लाडकी आकाशवाणी. या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या क्षणांचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. या गौरवशाली प्रवासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, 90 वर्षाच्या प्रदीर्घ गौरवशाली प्रवासाचे जसे आपण साक्षीदार आहोत, तशाच काही गाण्यांचे साक्षीदार देखील आपण आहोत. या प्रवासात लोकप्रिय ठरलेली गाणी जी अनेक कार्यक्रमांमधनं वारंवार फरमाईश करून ऐकण्यात आली असून ज्या गाण्यांना आजही रसिकांची पसंती मिळते आहे, अशा काही खास गाण्यांसह गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या सर्व रसिक श्रोत्यांच्या पसंतीच्या कार्यक्रमात मी वृषाली सर्वांचं मनस्वी स्वागत करते. श्रोतेहो, शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे मन उधान वाऱ्याचे हे अगवै अरेच्या या चित्रपटातलं गाणं रेडिओवर आणि स्टेज कार्यक्रमांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं. हे गाणं अनेकांना एखाद्या जुन्या भावगीत परंपरेतील गीत आहे असंच वाटायचं. गाण्याची चाल साधी पण मनाला भिडणारी असल्यामुळे कॉलेजच्या युवकापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनाला भुरळ घालून गेलं. हे गाणं ऐकलं की लगेचच गावची आठवण येते. तोच एसटीचा प्रवास, तेच मंद वारं, शांत वेळ आणि अवतीभोवतीचा हिरवागार निसर्ग. कामानिमित्त गाव सोडून शहरात आलेल्यांना हे गाणं पुन्हा एकदा गावाचा फेरफटका मारून आपलं मन शांत करतं. ऐकूयात हे छानसं गाणं.

श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतील एक चिरतरुण अजरामर असं एक गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे. श्रोते हो, अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं हे गीत. श्रोते हो, हे गाणं सुदेश भोसले आणि शैलेंद्र सिंग या गाण्यासाठी नवीन आवाज होते, पण हे दोन्हीही आवाज अतिशय सुरेख मॅच होऊन गेले. अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं अप्रतिम असं मनाला वेड लावणार गाणं. या चित्रपटातील कलाकार, त्यांचा निखळ अप्रतिम असा अभिनय, या कलाकारांनी केलेली कॉमेडी, या सगळ्याच गोष्टींना तोडच नाही. हे गाणं जुनं असलं तरीही अप्रतिम संगीत शब्दरचना अतिशय सुंदर आहे. श्रोते हो, कित्येक गाणी येतील आणि कित्येक गाणी जातील, पण या गाण्याला मात्र तोड नाही. कानावर पडलं की हे गाणं पूर्ण ऐकल्याशिवाय राहत नाही. श्रोते हो, 2026 हे वर्ष जरी चालू असलं तरीही या गाण्याची जादू रसिक मनावर अजूनही होत आहे आणि ती कायम होत राहणारच.

0: श्रोते हो, असंच एक अजरामर गीत आपण नेहमी ऐकतो. ते गीत म्हणजे अनिल अरुणी यांनी संगीतबद्ध केलेलं पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. हे गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं तरुणाईला वेड लावणारं गाणं. सुरेश वाडकर यांच्या मादक आवाजातलं हे गाणं चित्रित झालं ते अभिनेत्री रंजना यांच्यावर आणि कुलदीप पवार यांच्यावर. न बघताही जुळलेले प्रेम या गीतातून साकारलं आहे ते म्हणजे मधुसूदन कालेलकर यांनी. तरुणाईला मंत्रमुग्ध करणारं हे गीत शब्द, सूर ते संगीत हे सगळंच कायमस्वरूपी आहे. या अप्रतिम गाण्याला सुरेश वाडकर यांच्या रोमॅन्टिक आवाज त्याच गाण्यावर खरखरच गायक म्हणून वाटणारे कुलदीप पवार आणि पडद्यावर दिसणारी अतिसुंदर रंजना. आणखीन काय हवंय ना एखाद्या सुरेख गाण्याला? माणूस प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याचा प्रेमभंग झालाय ना त्याला हे गाणं ऐकल्यावर सावरणं जरा कठीणच.
1: पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

श्रोतेहो, निसर्गामध्ये रममाण व्हायला लावणारं, निसर्गाला साद घालणारं, आवाज देणारं अजरामर गाणं म्हणजे झुंज या चित्रपटातलं निसर्ग राजा ऐक सांगतो. रवींद्र महाजनी यांनी रंजना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं, त्यांचा अप्रतिम असा अभिनय असणारं हे गाणं जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून साकारलेलं आहे. निसर्गावर प्रेम शिकवणारं गाणं जगदीश खेबुडकर यांनी निसर्ग आणि माणसाचं मन अचूक टिपून खूप सुंदररीत्या खूप सुंदर अशी रचना केली आहे. अत्यंत आवडतं लोकप्रिय असं हे युगलगीत कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून ऐकलं जातं. अजरामर अशा या मराठी गीताला साद घातली आहे ती उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या गोड आवाजात.

श्रोतेहो, आपण दररोज अनेक गाणी ऐकतो. ही गाणी ऐकतच लहानाची मोठी झालो, पण या गाण्याला आनंद घेताना आपण पुन्हा नव्याने ती गाणं ऐकत असतो. असंच एक खूप जुनं गाणं म्हणजे लता दीदींच्या मखमली आवाजातून बहरलेलं गाणं, ते म्हणजे मेंदीच्या पानावर. किती वर्ष झाली तरीही चिरतरुण असणारं हे गाणं आजही मनाला स्पर्शून जातं. म्हणतात ना, जुनं ते सोनं. लग्न समारंभात आजही इतकं जुनं असलं तरीही हे गाणं आवर्जून लावलं जातं, इतकं त्या गीताचं माधुर्य अजूनही टिकून आहे. ऐकूयात हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमातील लोकप्रिय झालेली काही निवडक गाणी आपल्याला नव्याने पुन्हा ऐकताना तोच आनंद मिळतोय ना. ही चिरतरुण गाणी ऐकल्यानंतर धावपळीच्या जीवनात आनंददायक काही प्रेमळ भावना चिरतरुण होतात. अशीच अस्मरणीय गीतरचना या गीतांबद्दल बोलणं श्रोतेहो खरंच शब्द अपुरे पडतात. अशी अप्रतिम अजरामर गाणी, मनाला स्पर्शून जाणारी गाणी रोज ऐकावीशी वाटतात ना. पण वेळेचं बंधन पाहता या कार्यक्रमातून आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे. मी वृषाली सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात याच छानशा कार्यक्रमात. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोते हो, सकाळची भूपाळी असो, दुपारची गाणी असो, रात्रीचा कृषी विषयक कार्यक्रम असो, आकाशवाणीने नेहमीच आपल्या मनावर राज्य केले. या 90 वर्षाच्या प्रवासात तुमच्या मनात घर करून राहिलेली आकाशवाणीची एखादी आठवण किंवा एखादं खास गाणं जे ऐकलं की आजही तुमचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो, नाही का श्रोते हो? चला तर मग बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमात आपल्याला फोन करायचा आहे आणि तुमची छानशी आठवण आम्हाला सांगायची आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11:35 तेव्हा श्रोते हो, तयार रहा आपली आकाशवाणीची सुंदरशी आठवण सांगण्यासाठी. तेव्हा दूरध्वनी करा आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा.
3: छुप गए सारे नजारे, क्या बात हो गई.
4: भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा

0: नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: श्रुती हो, श्रुतिका आता आम्ही प्रसारित करत आहोत तिच्या स्वप्नांना पंख. लेखन केलं आहे लेखक अतुल नरहरी साळवे यांनी. सहभाग आहे सुमेधा कुलकर्णी, शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा. ही श्रुतिका ऐकण्यापूर्वी.
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या श्रुतिकेच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या आपल्या श्रुतिकेच्या कार्यक्रमाअंतर्गत आपण लेखक अतुल नरहरी साळवे लिखित तिच्या स्वप्नांना पंख ही श्रुतिका ऐकणार आहोत. तेव्हा आता आपलं फारसा वेळ न घेता ऐकूया श्रुतिका तिच्या स्वप्नांना पंख. श्रोतेहो, आपण ज्या समाजात जगतो तिथे प्रगती, शिक्षण, समानता याबद्दल खूप बोललं जातं, पण अजूनही काही घरांच्या चार भिंतींमध्ये जुन्या विचारांची सावली दिसते. मुलगा आणि मुलगी या दोन शब्दांमध्ये फरक नसावा असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात अजूनही अनेक ठिकाणी मुलांच्या शिक्षणालाच प्राधान्य दिलं जातं आणि मुलींसाठी लग्न हा एकमेव मार्ग समजला जातो. मुलगी ही परक्या घरची आहे, जास्त शिकवून काय उपयोग, तिचं वेळेत लग्न झालं पाहिजे अशा अनेक वाक्यांमध्ये अनेक स्वप्न गुदमरतात. पण एक शिक्षित मुलगी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ती एक विचार आहे, ती एक बदल आहे, ती एक संपूर्ण समाज घडवण्याची ताकद आहे. आजची ही कथा एका आईची जी काळजीत आहे, एका मुलीची जी स्वप्न पाहत आहे आणि एका शिक्षिकेची जी त्या स्वप्नांना दिशा देणार आहे.
2: कविता, अगं कविता कुठे आहेस ग? अगं किती वेळ झाली हाक मारते मी तुला, घरात आहेस की नाही?
1: आले आलेच आई. अगं आई तुला सांगते, मी अभ्यासात इतकी व्यस्त होते ना की तुझा आवाजच माझ्या कानी नाही पडला बघ.
2: अगं दिवसभर काय अभ्यासच करतेस तू? सकाळपासून बघते वही, पुस्तक, नोट्स. अगं घरात काही काम आहे की नाही कविता?
1: आई मी जे करत आहे ना तो फक्त अभ्यास नाही आहे, ते माझं स्वप्न आहे, तो माझा भविष्य घडवण्याचा प्रयत्न आहे.
2: हो ग,
1: तुला माहिती आहे का, जेव्हा मी पुस्तक उघडते ना तेव्हा मला फक्त अक्षर दिसत नाहीत,
2: बर,
1: मला माझं आयुष्य दिसतं, मला माझी स्वप्न दिसतात. मला वाटतं एक दिवस मी एका वर्गात उभी आहे, मुलांना शिकवत आहे, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर आहे, त्यांच्या आयुष्यात मी काहीतरी बदल घडवत आहे. आई आई मला एक शिक्षक व्हायचंय ग, फक्त नोकरी म्हणून नाही तर कुणाचं तरी आयुष्य घडवण्याची ताकद म्हणून.
2: हो ग, हो कविता. अगं मला कळतंय ग, पण घरकामही महत्वाचं असतं बाळा. आयुष्यात शिक्षण घेणं म्हणजे सगळं नसतं ग पोरी, जबाबदाऱ्या असतात. तुला सांगते कविता, मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना अगं तेव्हा मला पण शाळा खूप आवडायची. मी पण तुझ्यासारखीच पुस्तकात रमायचे, दिवस रात्र फक्त अभ्यास आणि अभ्यासाचाच विचार. पण घरची परिस्थिती गरीब होती तेव्हा घरच्यांचे विचार जुने होते बघ. त्यांना वाटायचं मुलगी आहे म्हणून जास्त शिकायचं नाही आणि माझं शिक्षण तिथेच थांबलं बघ. अगं मग लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आयुष्य फक्त माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्येच अडकून पडलं बघ.
1: बापरे,
2: अगं आजही कधी कधी वाटतं कविता, जर मला शिकायला मिळालं असतं ना तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं.
1: खरंच
2: कदाचित मी सुद्धा एखाद्या मोठ्या पदावर असते बघ, कर्तृत्ववान, स्वावलंबी. पण म्हणतात ना अगं नशिबाच्या पुढे कोणाचंच चालत नाही बघ.

0: आई आई म्हणून तर मला शिकू दे ना, तुझे स्वप्न मी पूर्ण करेन। माझ्या स्वप्नांच्या पंखांना बळ हवंय गं आई, बळ हवंय।
1: अगं मला कळतं आहे बाळा, पण काल तुझ्या मावशीचा फोन आला होता बघ. अगं एक चांगलं स्थळ आहे म्हणे.
0: आई पुन्हा तेच, तुला कितीदा सांगू? अगं लग्न हे अंतिम ध्येय नसतं ग। हे बघ आई, मी खऱ्या अर्थानं अजून माझं आयुष्य सुरू ही केलं नाही आणि तू त्याचा शेवट ठरवत आहेस।
1: अगं नाही तसं नाही.
0: मला सांग, मुलगी मोठी झाली की तिचं आयुष्य फक्त लग्नापुरतं असतं का ग?
1: तसं नाही कविता.
0: तिला स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही का? तिला स्वतःच काहीतरी बनण्याचा अधिकार नाही का? आई आई अगं, मी लग्नाला नाही म्हणतच नाहीये, पण मला माझं आयुष्य आधी घडवायचं आहे ग। मला माझं आयुष्य आधी घडवायचं आहे।
1: कविता मला तुझी खूप भीती वाटते ग.
2: नमस्कार ताई, येऊ का आत?
1: अहो मॅडम तुम्ही, अहो या ना, या या आत या, बसा बरं मॅडम, मलाही तुम्हाला बोलायचंच होतं.
2: धन्यवाद ताई, आज मी मुद्दाम घरी आले आहे.
1: काय म्हणताय?
2: आणि मी सरळ बोलते, तुमची मुलगी खूप हुशार आहे.
1: खरं आहे,
2: जर अशा मुलींना जर योग्य संधी मिळाली नाही तर तो समाजाचा तोटा आहे. कसं आहे, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही बरं का, तो आत्मविश्वास आहे, स्वातंत्र्य आहे आणि आपली ओळख आहे. म्हणून तिच्या लग्नाची घाई कृपया तुम्ही करूच नका.
1: लग्न म्हणजे मॅडम बहुतेक कविताने तुम्हाला सांगितले वाटतं.
2: होय तर
1: असो, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे बरं का मॅडम.
0: होय मी वाट पाहिन, पण माझं स्वप्न सोडणार नाही.
2: ठीक आहे, चला येते मी. हा
1: हो मॅडम. कविता, अगं कविता, चल बरबाळा जेवायला आणि झोप लवकर, रात्र होत आली आहे.
0: होय

0: काय करू मी आता? एकीकडे मुलीचं भविष्य, दुसरीकडे समाज परिस्थिती. निर्णय घेणं इतकं कठीण असतं का? कालपासून माझ्या मनात एक विचार चालू आहे, मी आई म्हणून योग्य निर्णय घेते का? एकीकडे माझी मुलगी आहे, तिचं स्वप्न आहेत, तिच्या डोळ्यातली चमक आहे, आणि दुसरीकडे माझी भीती आहे. समाजाची भीती, लोकांच्या बोलण्याची भीती. मुलगी मोठी झाली तरी शिकते, लग्न नाही केलं अजून, मुलीतच काहीतरी खोट असेल असं ऐकायला लागलं तर. पण मग दुसरा विचार येतो, हे लोक माझ्या मुलीचं आयुष्य जगणार आहेत का? तिला सांभाळणार आहेत का? ती रडली तर हे लोक तिचे अश्रू पुसणार आहेत का? तिला कोणी आसरा देणार आहे का? नाही नाही, कोणीच येणार नाही. मग मी का घाबरते? कदाचित मी माझ्या भूतकाळामुळे घाबरते. मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं तर? ती माझ्यापेक्षा मोठी झाली तर? अगं, हेच तर आईचं खरं सुख असतं ना.
1: आई, कसल्या विचारात गुंतली आहेस ग? चहा करू का मी तुझ्यासाठी?
0: कर कविता, कर. म्हणजे कसं आहे, मलाही प्रसन्न वाटेल.

0: आई काही बोलत नाही आहे. कालपासून अगदी शांत आहे ती. माझ्यामुळे ती त्रासात तर नाही ना? मी स्वप्न बघत आहे, पण मी माझ्या स्वप्नांचा भार तिच्यावर टाकते आहे का? खरं तर मला शिकायचं आहे, पण आईच्या मनाविरुद्ध जाऊन नाही. आई खुश नसेल तर माझं यशही अपूर्णच वाटेल मला. आई, खरं सांग, रागावलीस का ग तू माझ्यावर?
1: नाही ग, पण कविता तू असा विचार का करतेस बरं माझ्याबद्दल?
0: खरं सांग आई, मी काही चुकीचं मागतीये का ग?
1: नाही ग.
0: मुलीसाठी शिक्षण म्हणजे गुन्हा आहे का ग आई?
1: नाही ग, पण हॅलो. हा ताई, बोल ग, कशी आहेस?
2: मी छान आहे. आणि काय ग, काय ठरवलंस? मुलगा खूप चांगला आहे.
1: हो ग.
2: नोकरी करतो. कुटुंब चांगलं आहे, शिवाय शेती पण आहे मुलाच्या घरी. असं स्थळ पुन्हा चालून येणार नाही बघ.
1: हो ग ताई, पण कविता अजून शिकायचंय म्हणते ग ती. तिची खूप स्वप्न आहेत ग.
2: अगं, मुलीचं शिक्षण किती करणार? शेवटी लग्न करायचंच आहे ना. आणि हे बघ, आधी लग्न, नंतर नवऱ्याच्या घरी जाऊन स्वप्न पूर्ण कर म्हण तिला.
1: हो ग ताई, पण आता मलाही कळत नाही मी काय करू.

0: हे बघ, जास्त विचार करू नकोस, चांगलं स्थळ आहे, पुन्हा मिळणार नाही.
1: खरंय.
0: चल मी ठेवते फोन, मला माझी काम आहेत.
1: हो भाई, काय करावं, या ताईनं हे स्थळ आणलेलं आहे ना, आता ती रागोली वाटतं. आता हेच तर आहे, एकीकडे समाज, नातेवाईक आणि दुसरीकडे माझ्या मुलीचं स्वप्न. मी कुणाचं ऐकू हेच मला उमगत नाही आहे.
0: नमस्कार ताई. नमस्कार. त्रास तर नाही दिला ना मी तुम्हाला?
1: नाही नाही हो मॅडम. अहो या या, तुमच्याच तर मार्गदर्शनाची गरज आहे बघा आता मला.
0: वाटलंच मला, मी अगदी वेळेवर आले.
1: खरंच बघा.
0: अहो ताई, मला माहिती आहे तुम्ही खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये आहात.
1: नक्कीच बघा.
0: पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? अहो, निर्णय घेताना भीतीवर नाही तर भविष्यावर विचार करावा. आज तुम्ही तिचं जर लग्न केलं तर कदाचित ती चांगल्या घरात जाईल, पण तिचं स्वतःचं अस्तित्व काय हो?
1: खरंच बघा.
0: ती स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तर आयुष्यभर कुणावर तरी अवलंबून राहील.
1: ते पण खरंच आहे बघा.
0: पण जर तुम्ही तिला शिकवलं तर ती स्वतःचं आयुष्य घडवेल आणि तुमचंही आयुष्य बदलेल.
1: खरंच खरंच.
0: हे बघा ताई, मी अशा अनेक मुली बघितल्या ज्यांनी शिक्षण घेतलं, संघर्ष केला आणि आज त्या स्वतःच्या कुटुंबाचा आधार बनल्या आहेत.
2: बघ, सांगत होते ना मी तुला.
1: हो.
0: आणि ताई, तुम्हाला सांगू का, त्यातल्या काही शिक्षिका झाल्यात, काही डॉक्टर, काही मोठ्या मोठ्या पदावर काम करते आहेत, काही अधिकारी सुद्धा झाल्यात बरं का?
1: बरोबर.
0: आणि खरंच सांगा, मुलं जर अशी छान अधिकारी झाले तर त्यांच्या आई वडिलांना त्यांचा अभिमान वाटणारच ना.
1: अगदी खरंय, अगदी खरंय मॅडम. तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण मला भीती वाटते ना
0: ताई. मला वाटतं मी जे तुम्हाला इतकं सांगितलं त्याचा नक्कीच तुम्ही सकारात्मक विचार करा.
1: हो हो मॅडम, मी विचार करण्यातच आहे. आता काय निर्णय घ्यावा ना हे मला देखील कळत नाहीये.
0: बरं ताई, तुम्ही तुमचा वेळ घ्या पण सकारात्मक विचार करा आणि मी पुन्हा नक्कीच येईल.
1: नक्कीच नक्कीच मॅडम.

0: आई आई ग
1: कविता कविता, तू डोळ्यात पाणी आणू नको बरं बाळा, आणि निराश होऊ नको. मला तसं तुझ्याकडे पाहिलं ना की बघवत नाही बघ बाळा. आज मी एक तुझ्यासाठी निर्णय घेते बरं का, की मी माझ्या भीतीला जिंकू देणार नाही, मी माझ्या मुलीच्या स्वप्नांना थांबवणार पण नाही. खूप विचार करून आज मी बोलत आहे बरं का कविता. तू शिक, खूप शिक, आणि तुझ्या स्वप्नांच्या पंखांनी उंच अशी भरायली घे.
0: काय म्हणतेस आई? थँक्यू.
1: हो बाळा, तू जिथपर्यंत शिकायचं आहे ना तिथपर्यंत शिक, कारण आता तुझी आई तुझ्यासोबत आहे.
2: मग तयारी सुरू झाली समजा.
0: हो मॅडम, आता माझा अभ्यास डबल होणार.
1: आणि सोबतच घरकामही डबल बरं का कविता.
0: हो आई.
2: आणि हो, माझं घरी येणं पण डबल.
3: आता कविता शहरात शिकायला आली आहे. शहरात पोहोचल्यानंतरची तिची ही पहिली रात्र.
0: आज या शहरात माझी ही पहिली रात्र आहे. इथे या नवीन खोलीत, नवीन आयुष्यात सगळं शांत आहे, पण माझं मन मात्र खूप गोंधळलेलं आहे. आई नसताना झोप येईल का मला? मला आता कोणी विचारणार नाही, जेवलीस का बाळा? कोणी सांगणारही नाही. जास्त अभ्यास करू नको हा, थकशील तू. मी इतके दिवस स्वप्न बघत होते इथपर्यंत येण्याचं, पण आता जेव्हा इथं आली आहे तेव्हा कळतंय की स्वप्न पूर्ण करणं जितकं सुंदर वाटतं तितकंच ते कठीणही असतं. आज दिवसभर कॉलेजमध्ये होते, नवीन लोक, नवीन वातावरण, सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त, कुणी कुणाकडे बघत नाही, कोणी कोणाला ओळखत नाही. आणि मी तिथे उभी होते माझ्या स्वप्नांसोबत, पण एकटी. क्षणभर वाटलं मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना. आईपासून दूर येणं, हे सगळं सहन करणं, हे खरंच योग्य आहे का? पण मग मला माझंच वाक्य आठवलं, स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी संघर्षही मोठा असतो. आणि मग मी स्वतःला सांगितलं, कविता तू इथपर्यंत आली आहेस, आता मागे वळून बघायचं नाही, आता मुळीच घाबरायचं नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीनं आणि चित्तीनं लढायचं.

आज असं वाटते घरात सगळं तसंच आहे, पण काहीतरी खूप मोठं बदललं आहे. कविता नाही, तिचा आवाज नाही, तिचं हसणं नाही, तिचं प्रेमानं बिलगणं नाही. रोज स्वयंपाक करताना सवयीनं दोन जणांचं जेवण करते, पण मग आठवतं ती इथे नाही, ती तर मोठ्या शहरात आहे. तिचे स्वप्न पूर्ण

0: चं प्रेमानं बिलगणं नाही. रोज स्वयंपाक करताना सवयीनं दोन जणांचं जेवण करते. पण मग आठवतं ती इथे नाही, ती तर मोठ्या शहरात आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झगडत आहे. पण संघर्ष कोणाला चुकला का? नाही ना. जे जास्त संघर्ष करतात तेच इतिहास घडवतात. मीच तिला शहरात पाठवलं आणि मीच तिला दूर केलं. पण हे दूर करणं नाही, हे तिच्यासाठी उडण्याची संधी आहे. मला माहिती आहे की कविता गेल्यापासून मी खूप विचार करते, पण खरं तर मी आयुष्यात काय केलं? घर, संसार, जबाबदाऱ्या, कधी स्वतःसाठी काही केलं का? नाही ना. माझ्या आईने मला थांबवलं आणि मी आयुष्यभर थांबले. पण आज मी माझ्या मुलीला थांबवलं नाही. हा निर्णय कठीण होता माझ्यासाठी, पण कदाचित हाच योग्य होता. आज मला जाणवतंय, आई असणं म्हणजे फक्त काळजी करणं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आहे. आणि मी योग्य निर्णय घेतला आहे.
1: ताई, अहो ताई, कशा आहात तुम्ही?
0: ठीक आहे हो मॅडम, या या या. पण कविताची मॅडमना खूप आठवण येते हो मला. असं वाटतं की ती खोलीत आहे, अभ्यास करत आहे. पण यानंतर आठवतं की मीच तिला दूर केले.
1: अहो ताई, हे सगळं नैसर्गिक आहे. अहो, मुलं मोठी झाली की ते दूर जातातच.
0: खरंच बघा.
1: पण त्या दूर जाण्यातच त्यांचं मोठं होणं दडलेलं असतं.
0: अगदी अगदी.
1: पण एक सांगू का, खरंच तुम्ही खूप मोठा निर्णय घेतलात, कारण सगळ्यांना हे जमतं असं नाही. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचं आयुष्य बदललं नाही, तर एक विचार बदललात. आणि भविष्यात कविताच तुमची मोठी ताकद असणार आहे.
0: हो हो, बघा मॅडम, खरं बोललात बरं का तुम्ही. अहो, त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे बरं का मी.
1: होय.
0: पण कुणास ठाऊक कविता यावेळी काय करत असेल.
1: कविता तिचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार आहे आणि ती करेलच हा माझा विश्वास आहे. चला, येते मी.
0: ठीक आहे मॅडम, या या.
2: बापरे, परीक्षा जवळ आली आहे. खरं सांगू का, आता माझ्या मनावरचा ताण वाढतोय. कधी कधी वाटतं मी करू शकेन का, पण मग आई आठवते, तिचा माझ्यावरचा विश्वास आठवतो आणि मी पुन्हा अभ्यासाला बसते. मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही. मी इथे फक्त माझ्यासाठी नाही आले, मी माझ्या आईसाठी आली आहे, तिच्या स्वप्नांसाठी, तिच्या त्यागासाठी. आणि हो, माझ्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी इथे आली आहे. मी यशस्वी होणारच आणि मी एक दिवस जिंकणारच.
1: कविता तिच्या स्वप्नांच्या मागे मेहनतीनं धावत होती, दिवस रात्र अभ्यास करत होती, स्वतःला ती घडवत होती. आणि तो निकालाचा दिवस आलाच, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती.
2: बाप रे, आज माझ्या परीक्षेचा निकाल आहे. देवा, प्लीज प्लीज रे, माझ्या मेहनतीला पळते. खरं तर खूप अस्वस्थ वाटत आहे मला. आज माझ्या जवळ माझी आई हवी होती. पण किती जरी अस्वस्थ वाटत असलं तरी आता मात्र लवकरात लवकर निकाल पाहायला जायलाच हवं.
1: कविता निकाल पाहते, मग आनंदाने ती तिच्या आईला फोन लावते.
2: हॅलो हॅलो आई.
0: हॅलो हॅलो कविता.
2: आई आई, अगं मी पास झाले. आई अगं मी फर्स्ट क्लास पास झाले. मला खूप छान मार्क्स आलेत. खरंच आज मला खूप आनंद झालाय. मला वाटतंय मी आता नक्कीच माझ्या स्वप्नांना गवसणी घालणार आहे.
0: हो हो कविता, काय सांगतेस अगं. अगं मला खूप आनंद झाला बाळा. मला माहिती होतं माझी मुलगी करेल आणि जिंकेलच, आणि हे तू करूनच दाखवलं. वा वा वा, शाबाश बेटा.
2: हो आई, हे फक्त आणि फक्त तुझ्या पाठिंब्यामुळे आणि मॅडमच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झालं आहे बरं का.
0: नाही कविता, नाही. अगं, ही तुझी जिद्द आणि हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे बाळा.
1: आई आणि कविताच्या आनंदी गप्पा अशाच काही तास चालू राहिल्या आणि मग कविता घरी आली.
0: अगं कविता, आता तर तू खूप मोठी झाली आहेस.
2: आई नाही ह, अजूनही मी तुझीच मुलगी आहे.
0: आता तूच मला शिकवणार नाही का?
2: होय, ते मात्र खरं. हा, आधी तुलाच शिकवणार आहे बघ मी.
1: आणि हो, मला कोणीही विसरू नका बरं का.
2: अरे वा मॅडम, या प्लीज या. ह,
1: अभिनंदन बाळा, अभिनंदन.
2: थँक्यू मॅडम.
0: या या मॅडम. अहो, एक गोष्ट खरी सांगते मॅडम तुम्हाला, जर तुम्ही नसता ना तर हे सगळं झालंच नसतं बरं का मॅडम. अहो, तुम्हीच आम्हाला छान अशी दिशा दाखवली.
1: हो ताई, पण त्या दिशेच्या

0: मार्गानं आपली कविता चालली आणि ती यशस्वी पण झाली.
1: हो हो, हे मात्र खरंय बर का.
0: चला तर मग आज पार्टी कोण देणार?
2: हे तर ठरलेलंच आहे मॅडम, पार्टी आईस देणार. श्रोते हो, आपण आत्ता ऐकली कविता, तिची आई आणि शिक्षिकेची ही कथा. ही फक्त एका घरात घडलेली गोष्ट नाही, तर आपल्या समाजात रोज कुठे ना कुठे घडणारी वास्तवता आहे. आजही अनेक घरांमध्ये मुलींच्या स्वप्नांपेक्षा त्यांच्या लग्नाला प्राधान्य दिलं जातं. त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या जबाबदाऱ्यांची चर्चा जास्त होते आणि त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या भविष्याची सुरक्षितता या नावाखाली त्यांना थांबवलं जातं. पण एक क्षण थांबून विचार करा, आपण मुलींना थांबवतोय की समाजाच्या प्रगतीलाच अडथळा आणतोय? कारण एक शिक्षित मुलगी फक्त स्वतःसाठी जगत नाही, ती संपूर्ण कुटुंबाला आधार देते, ती पुढच्या पिढीला योग्य संस्कार देते, ती निर्णय घेण्याची ताकद मिळवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःच्या आयुष्याची स्वतःच जबाबदारी घेते. शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास आहे, शिक्षण म्हणजे स्वाभिमान आहे. विचार करण्याची आणि योग्य अयोग्य ओळखण्याची ती एक क्षमता आहे. मुलगी शिकली तर ती फक्त नोकरी करत नाही, ती एक सक्षम व्यक्तिमत्व घडवते, ती समाजात स्वतःची ओळख निर्माण करते. आजच्या या डिजिटल आणि प्रगत युगात आपण चंद्रावर पोहोचलो, तंत्रज्ञानात प्रगती केली, पण जर अजूनही आपण मुलींच्या शिक्षणाबाबत मागे राहिलो तर ही प्रगती अपूर्णच राहील. प्रत्येक आई वडिलांनी एक प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा, आपण आपल्या मुलीला तिच्या स्वप्नांपर्यंत पोहोचू देतोय का? आणि प्रत्येक मुलीनेही स्वतःला सांगायला हवं, माझी स्वप्न महत्वाची आहेत आणि ती पूर्ण करण्याचा मला अधिकार आहे. श्रोते हो, समाज बदलण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते, कधी कधी एक छोटा निर्णय पुरेसा असतो. जसा कविताच्या आईने घेतला, भीतीवर मात करून समाजाच्या दबावाला न जुमानता तिनं आपल्या मुलीच्या स्वप्नांना साथ दिली आणि त्या एका निर्णयानं एका मुलीचं आयुष्य बदललं. म्हणूनच आज आपण सर्व मिळून एक संकल्प करूया,
3: मुलगा असो वा मुलगी, शिक्षणाचा हक्क सर्वांना समान आहे.
1: मुलींना थांबवू नका,
0: त्यांना संधी द्या,
2: त्यांना शिकू द्या,
3: त्यांना पुढे जाऊ द्या.
2: कारण
3: जिथं मुली शिकतात तिथं समाज खऱ्या अर्थानं पुढे जातो.
2: धन्यवाद.
4: तिच्या स्वप्नांना पंख, ही श्रुतिका श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. लेखन केलं होतं अतुल नरहरी साळवे यांनी, सहभाग होता सुमेधा कुलकर्णी, शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा. श्रोते हो, ही श्रुतिका आपण ऐकलीत आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, सुरों का मेला या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग दर

0: बुधवारी म्हणजेच आज दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान फोनवरून करण्यात येतं. तर श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. आज दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान या कार्यक्रमाचं प्रसारण दर शनिवारी 11:35 होईल. तरी श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
1: श्रोते हो, सकाळची भूपाळी असो, दुपारची गाणी असो, रात्रीचा कृषी विषयक कार्यक्रम असो, आकाशवाणीने नेहमीच आपल्या मनावर राज्य केले. या 90 वर्षाच्या प्रवासात तुमच्या मनात घर करून राहिलेली आकाशवाणीची एखादी आठवण किंवा एखादं खास गाणं जे ऐकलं की आजही तुमचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो, नाही का श्रोते हो? चला तर मग, बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमात आपल्याला फोन करायचा आहे आणि तुमची छानशी आठवण आम्हाला सांगायची आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 30 मे 2026 रोजी 11:35. तेव्हा श्रोते हो, तयार रहा आपली आकाशवाणीची सुंदरशी आठवण सांगण्यासाठी. तेव्हा दूरध्वनी करा आमच्या सुरोका मेला या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा.
0: श्रोते हो, 11:35 होत आहेत. गीत झनकार हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. गीत झनकार हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी,
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. शब्द, सूर आणि संगीत यांचा मिलाप घेऊन येतो गीतांची बहार आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोतेहो गीत झंकार या सरगमी कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. सध्या वैशाख वनवा आपण अनुभवतो आहोत. सूर्य अगदी तापलेला आहे. घरातनं बाहेर निघणं सुद्धा शक्य नाहीये. त्यामध्ये सुट्ट्यांचे दिवस, मुलांना असतात सुट्ट्या आणि आपल्यालाही कुठेतरी सुट्ट्या घालवायला जावं असं वाटत असतं. मग सुरू होतात पिकनिक प्लॅन. हो ना, कुठे जायचं? तर मग सगळ्यात सुरुवातीला आपण प्रेफरन्स देतो तो म्हणजे निसर्ग सानिध्याला. जिथे हिरवेगार उंच उंच डोंगर असतील, नद्या असतील, थंड वातावरण असेल आणि ज्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याही मनाला आल्हाददायक वाटेल अशा ठिकाणांची निवड केली जाते. होय की नाही? तर श्रोते हो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आजचा आपला गीत झंकार हा कार्यक्रम असाच निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला घेऊन जाणार.

किती सुंदर चित्रीकरण आहे या गाण्यामध्ये निसर्गाचं. उंच उंच डोंगर, बर्फाळ प्रदेश, मनाला प्रसन्न करणारं वातावरण, मन अगदी हरकून जातं. म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मी मघाशी म्हटल्याप्रमाणे निसर्गाचा भरपूर वापर करून घेतलेला आहे, ज्यामुळे प्रेक्षकाला पाहताना त्या निसर्ग सौंदर्याची अनुभूती स्वतः घेत आहोत असं वाटायला लागतं. श्रोतेहो, मनुष्य जेव्हा जगण्यासाठी धडपडत असतो, धावत असतो, इच्छा आकांक्षा स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वतःला झोकून देऊन काम करतो, पण मग कुठेतरी दमायला होतं, या सगळ्यापासून दूर जावंसं वाटतं. काही काळ तरी, काही क्षण निवांत जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा, काही क्षण विसाव्याचे मिळावेत असं वाटतं. जिथं जाण्याने मन प्रसन्न होतं आणि मग पुन्हा नवीन ऊर्जा स्फूर्ती मिळते, आणि हे सगळं मिळतं निसर्गाच्या सान्निध्यात. निसर्ग म्हणजे परमेश्वरानं रेखाटलेलं एक अप्रतिम चित्र. श्रोते हो, उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडं, शांत वाहणाऱ्या नद्या आणि मंद वाऱ्याच्या झुळकीत डुलणारी फुलं, या सगळ्यांनी मिळून तयार होतं एक सुंदर जिवंत चित्र. आणि जेव्हा या निसर्ग चित्राला सुरांची साथ मिळते, तेव्हा त्या सौंदर्याला शब्द सापडतात, मनातल्या भावना गाण्याच्या रूपाने व्यक्त होतात. हिंदी चित्रपटामध्ये तर कित्येक गीतांमधून या निसर्गाचं वर्णन केलं गेलं आहे, निसर्ग सान्निध्यात चित्रीकरण झालेलं आहे. त्या निसर्गाचं गीतकारांनी शब्दात केलेलं वर्णन मनामध्ये रुंजी घालतं आणि डोळ्यासमोर ते तरळून जातं. तर आजच्या गीत झंकार या कार्यक्रमातून अशाच निसर्गरम्य वातावरणात चित्रित झालेली गीतं आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, असंच एक निसर्गरम्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणारं एक सुंदर गीत म्हणजे हुस्न पहाडो का क्या कहना की बारहो महिने या मौसम जाडो का, राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं हे गीत. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी ते गायलं होतं. रवींद्र जैन यांचे शब्द आणि संगीतही त्यांचंच. अतिशय सुंदर निसर्ग इथे पाहायला मिळतो.

श्रोतेहो, निसर्गाच्या सौंदर्याचं इतकं जिवंत वर्णन या गीतात आहे की ऐकणारा जणू त्या डोंगर दऱ्यात हरवून बसतो. श्रोतेहो, 1964 साली एक चित्रपट आला होता शगुन. साहिर यांच्या शब्दातून संध्याकाळच्या सौंदर्याचं वर्णन अगदी उदात्त केलं आहे. पर्वतो के पेडो पर श्याम का बसेरा आहे, सुरमयी उजाला आहे, चंपाई अंधेरा आहे. म्हणजेच संध्याकाळ पर्वतावरच्या वृक्षांवर वसते, प्रकाश सुरमेसारखा गडद होतो, अंधार चंपेसारखा पांढरा आहे. जे ऐकायला वेगळं वाटू शकतं, पण पुढच्या ओळीत त्याचं अप्रतिम स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात अखंड बुडालेले असतात, तेव्हा संध्याकाळच्या या भेटीच्या वेळी, जेव्हा रात्रही नाही आणि दिवसही नाही, अशा या क्षणी अंधार आणि प्रकाश दोघंही एकमेकांना भेटतात, जशी दोन हृदय भेटतात.

श्रद्धेहो किती सुंदर रचना आहे नाही साहिर यांची, त्यांच्या शब्दात चित्रमयता आहे, प्रत्येक ओळ जणू एक दृश्य तयार करते. ही रचना रोमॅन्टिक आणि कोमल भावनेची काव्यमय आणि शांत वातावरण निर्माण करणारी वाटते, होय ना श्रोतेहो? निसर्ग हा सृष्टीचा सर्वात सुंदर कलाकार आणि काश्मीर म्हणजे तर त्या कलाकाराची अप्रतिम कलाकृतीच. काश्मीर हा आपल्या देशाच्या चिरपेचातील एक मौल्यवान हिरा आहे. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत, निळेशार आकाश आणि सतत वाहणाऱ्या मंद आणि शीतल वाऱ्याची झुळूक, या साऱ्या सौंदर्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न जेव्हा एखादा कवी करतो तेव्हा जन्म घेतं एक सुरे

श्रोतेहो, निसर्ग आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवत असतो. डोंगर आपल्याला सांगतात संकट आली तरी खंबीर उभं राहा, नद्या शिकवतात मार्गात कितीही अडथळे आले तरी वाहत राहा, आणि झाडं सांगतात स्वतः उन्हात उभं राहूनही दुसऱ्यांना सावली द्या. खरंच निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. कवीच्या शब्दात सांगायचं झालं तर, पंची नदिया पवन के झोके, कोई सरहद नाईने रोके. निसर्गाला सीमा नसते, तो सर्वांना समान आनंद देतो. म्हणूनच निसर्गाचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ऐकूयात हे गीत.

श्रोतेवाच्या या सुरेल प्रवासातून आपण अनुभवला निसर्गाचा अद्भुत आविष्कार. डोंगर, दऱ्या, हिरवीगार झाडं, खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि पक्ष्यांच्या स्वरांनी सजलेलं आकाश, या सगळ्यांनी आपल्या मनात एक सुंदर चित्र नक्कीच रंगवलं असणार. चला तर मग निसर्गावर प्रेम करूयात, झाडं लावूयात, पाणी वाचवूयात आणि पुढच्या पिढ्यांसाठी हा हिरवा वारसा जपूयात. याच संदेशासह आजच्या गीत झंकार या कार्यक्रमात थांबते. आपणही सुट्टीचा आनंद अशाच निसर्गरम्य ठिकाणी घ्या आणि प्रफुल्लित होऊन पुन्हा एकदा आपल्या कामाला लागा. आता मात्र कार्यक्रमातून मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या गीत झंकार या कार्यक्रमात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, गीत झनकार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. गीत झनकार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोते हो आपण ऐकत होता. आता दुपारचे 12 वाजतायत. दुपारची ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. यासोबतच श्रोते हो, FM बँडच्या 102 MHz विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजल्यापासून वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32 788 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी आहे. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
3: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे ताटलीतून जो देई आई त्यासम कोणचे.

0: इष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा। या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात। महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं। याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात। तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं। सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे। सावरकरांचे मामाही काव्य करत असत। काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले। रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला।
1: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा, अरे

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझे साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी.

0: वर्ष ही न जिथे तिथि तिथे, वर्ष ही न जिथे तिथि तिथे, कळणे कैसी तरीही ते। असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची।
1: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे। एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते। या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते।
0: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी। हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी। नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती। हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी। कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी। नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी।
1: हुतात्मा भगत सिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत, तेच वीर सावरकर। विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात। काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं। वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात।
2: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही। अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो। त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे। तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो।

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं

0: अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला. हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
0: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर. कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे. सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
2: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय.

0: आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा तिरमुलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
1: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
2: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी

0: साठी पाठवलेली वृत्त होती। त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो। थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे।
1: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं। लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं। त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं। एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते, त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं। तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच। वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं। पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत। एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं। येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो।
2: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी। क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं। नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली। सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले। तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली। तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे। अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते। संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत। चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे। पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा। नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं।
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं। आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय। यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे। राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात। हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात। या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो। काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो। ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो। बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं। ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले। सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं।
2: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे। पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया। ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे। या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय। या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते, ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते। माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
3: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार

0: वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तरक्रिया कर, तरच तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे, असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी, अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय, तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक,
1: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं.
0: काचा काचा, ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून बोचून रक्तबंब झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
2: बेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तरक्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली, त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
3: हे स्वातंत्र्यवीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्यवीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो
2: यातच

माझी धन्यता मानते, तुला शतशहा नमन। साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं। लेखन होतं अर्चना साने यांचं, सहभाग होता आरती पटवर्धन, विद्या गौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा।

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते.
0: बरं,
1: त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं, तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं, किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेले आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं, म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतः

0: आपल्याला स्वतःच दिलं म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझी याची घराचे ते ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चालेना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा.
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण
0: रे. कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल या माणसाचे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो.
0: बघ
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते
1: त्या काळात.
0: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं. त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
1: लागतच अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर.
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: म्हणजे तेवढी समज असावी.
1: समज असावी. आपण एक काम करूया का ग. एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं
0: सावरकरांचं.
1: सावरकरांचं एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊया.
0: चाल.
1: हा चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली
0: झालीच.
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरं
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं, काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आले की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने तिच्याबद्दल वागलं जायचं. बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची घ्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना.

0: आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि
1: हो,
0: काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं,
1: असंही होतं.
0: कॉम्पिटिशन पण वाढली आहे. हा
1: नाही,
0: सगळं
1: खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं
0: बोलू नाही
1: बरोबर
0: शकत.
1: नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणंही आवश्यक
0: अगदी
1: आहेच.
0: बरोबर.
1: ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की
1: नक्कीच.
0: म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही.
1: बरोबर.
0: पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
1: असतो
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विच नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता. आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे. पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर.
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात
0: करू
1: शकतो, दुसऱ्या कुणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
0: आहे.
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी, फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना, नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112. हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना, हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर.
0: हा नंबर आहे महिला सहायता केंद्राचा, म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला, तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं, पण

0: घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असा वाटला.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर.
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात, पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर, तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक आहे. ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
1: ह्या नंबर सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या ते गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बरं का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन
0: माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर. लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस, आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्री आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4129 आणि 4515-4130. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने निर्वाचन आयोग द्वारा कराई गई मतदाता सूचियों के विशेष गहन पुनरीक्षण SIR प्रक्रिया की वैधता को बरकरार रखा है. सर्वोच्च न्यायालय ने कहा कि SIR प्रक्रिया स्वतंत्र और निष्पक्ष चुनावों की संवैधानिक अनिवार्यताओं को आगे बढ़ाती है. सर्वोच्च न्यायालय ने फैसला सुनाया कि निर्वाचन आयोग लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 के अनुच्छेद 324 और उसके अधीन निर्मित नियम के तहत SIR करवाने की शक्ति रखता है. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत और न्यायमूर्ति जयमाल्या बागजी की एक पीठ ने उन रिट याचिकाओं पर फैसला सुनाया जिनमें पिछले साल जून महीने में चुनाव आयोग द्वारा बिहार में SIR आयोजित करने के लिए जारी अधिसूचना को चुनौती दी गई थी. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत द्वारा सुनाए गए फैसले में कहा गया कि विवादित प्रक्रिया को केवल इसलिए अमान्य नहीं किया जा सकता कि यह नियमित पुनरीक्षण के लिए निर्धारित सामान्य तौर तरीकों के अनुरूप नहीं है. ये नहीं कहा जा सकता है कि निर्वाचन आयोग ने अपनी वैधानिक शक्तियों से अधिक कार्रवाई की है. केंद्र सरकार ने आज सर्वोच्च न्यायालय को सूचित किया कि ट्रांसजेंडर के अधिकारों के संरक्षण संशोधन अधिनियम 2026 के खिलाफ उच्च न्यायालयों में उसकी कई याचिकाएं लंबित हैं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति सूर्यकांत की अध्यक्षता वाली पीठ के समक्ष इस मामले का उल्लेख करते हुए अनुरोध किया कि स्थानांतरित की जाने वाली याचिकाओं को शुक्रवार को

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोत्याहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:05:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत. शिवम महादेवन यांच्या स्वरात गीतरचना मंदार चोलकर यांची, संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीतानंतर ऐकूया. दिवसेंदिवस या चित्रपटातील गीत देवकी पंडित यांच्या स्वरात, गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया सवाल माझा प्रेमाचा या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया हरी ओम विठ्ठला या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात गीत आणि संगीत अभिजित जोशी यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लई भरी या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीतरचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत दिले आहे अजय अतुल यांनी.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरातील लयभर या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन श्रोते हो, आपण आपल्या रोजच्या बोलण्यात वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी ना कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करत असतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. वेळ आहे 11 ते 11:40 28 मे 2026 रोजी. वार गुरुवार. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 4515-4129 आणि 4515-4130. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुणे केंद्रावरून सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून

या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत

किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धरमशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 200

67 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134 कोटी 80 लाख रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्ग प्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वनविभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे पुणे.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:46:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया मोनिका भोयर यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे हृदय चक्रधर यांची.

ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 MHz अर्थात 558 KHz हे प्रसारण आपण ऐकत आहात. 2:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:10 पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
0: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.

परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दुपार समाचार प्रसारित होतील.

नादब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूरवाढी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं.

दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात CBI आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी CBI केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर
क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक

0: देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:22 झाली आहेत. आता अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 4:58. मात्र AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम असेच सुरू राहतील.

सुदेव नादब्रह्म या कार्यक्रमात रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. त्यांनी गायलेला राग सावनी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ विनायक पाठक, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी। आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे।

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
2: पण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे. याचं कारण उद्या जाऊन ते देशाचं नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
1: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
2: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता? वीकली करू शकता, मंथली करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला लक्ष

0: लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
1: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
0: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा. आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल, पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही, तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब तळे साचे आहे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स, ते कुठले तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून, तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकतात. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकतात, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हे जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील, तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करा,
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घटली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे

0: एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे. पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा करता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का, त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, आता तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स, इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
0: हो,
1: इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा नाही जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का, त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे, नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं आणि नोकरी सुटल्यावर ती इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं, तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता आणि ती लावणं गरजेचं आहे, आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही UPI ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000

0: त्याची गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाहीये पण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला 4 फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्कं ध्यानात ठेवायचं मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20-30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीभाऊ आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती

0: शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा.
1: बरोबर,
0: नाही तर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या. किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो. मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना, मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरुण पांघरुण पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला. बरोबर आहे, त्याच्यामुळे लहान वयात त्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो. म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यांअगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवयी अंगी करायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे ती विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरा ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीड बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंट पासून आहेत,

0: उपलब्ध त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटीज जास्त करायची, डेपमध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेपचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात, बरोबर आहे? तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे, त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स. आणि हॅव पेशन्स, घाई घाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुल

0: शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता.
1: तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा. स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड, सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
2: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
1: जाता जाता मी असं सांगेन की तीन पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही. कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेपमध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेपचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात. बरोबर आहे. तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे, त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स. आणि हॅव पेशन्स, घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना, आपण जे इतकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अवैध नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं यंदा कोलकाता इथं आयोजन. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर तसंच पुण्यातून आणखी दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशा तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जाताना पिण्याचं पाणी सोबत ठेवावं, तहानलेल्या व्यक्तींसाठी

0: पेयजलाची व्यवस्था करावी असा सल्ला त्यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं आणि शक्य तितकी विश्रांती घ्यावी. प्राणी तसंच पक्ष्यांसाठी पाण्याने एक भांडं भरून ठेवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. लहान मुलं, वृद्ध आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. अशावेळी सतर्कता आणि काळजी एखाद्याचा जीव वाचवू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण SIR प्रक्रिया अवैध ठरता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 आणि त्याअंतर्गत नियमांनुसार निवडणूक आयोगाला SIR आयोजित करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये SIR आयोजित करण्यासाठी निवडणूक आयोगानं गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या रीट याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं हा निकाल दिला. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे उद्दिष्ट साध्य करणं हाच SIR प्रक्रियेचा उद्देश आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना किमान 2 भारतीय भाषांसह 3 भाषा शिकणं अनिवार्य करणाऱ्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT यांना 2 आठवड्यांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान CBSEची पेमेंट प्रणाली अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि विद्यार्थीस्नेही असावी अशा सूचना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्या आहेत. परीक्षेनंतरच्या सेवा आणि विविध शुल्क आधारित प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणांची सूचना त्यांनी केली. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी येत्या 1 जूनपासून पुढील 3 महिने देशांतर्गत उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया जवळपास 15% तर इंडिगो 5-7% कपात करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ही 10 डब्यांची डेमू ट्रेन हरियाणा राज्यातील जिंद आणि सोनीपत या मार्गावर धावणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही ट्रेन पर्यावरणपूरक आणि हरित वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ही ट्रेन ताशी जास्तीत जास्त 75 किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधावाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेल्या सार्थक PDS ही योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. या योजनेसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्नधान्याच्या आंतरराज्यीय वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीने सुधारणा केली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रमांमधून पंडित नेहरूंना अभिवादन करण्यात आलं. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजेच बकरीदचा सण आज साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरीदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज खजुराहो इथं ही माहिती दिली. आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगत त्यांनी निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन केलं. योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं.

0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं आज आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ मनोज शिरुरे याला आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉ अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयनं आज अटक केली. त्याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या क्रांती चौक भागात कमिटीचे अध्यक्ष किरण डोंगळकर तसंच शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुण्याच्या मावळ तालुक्यात कान्हे फाटा इथं जनगणनेच्या कामावर जात असताना एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला. दीपिका तांबे असं या शिक्षिकेचं नाव आहे. जनगणना कर्तव्यावर असताना शिक्षकाचा मृत्यू होण्याची राज्यातली आतापर्यंतची ही चौथी घटना आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीजवळ एका डाळ मिलच्या गोदामाला आज भीषण आग लागली. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. मुंबईमध्ये क्लॅडेस्टाईन मेफेड्रोन या अंमली पदार्थाची बेकायदा निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ या कारवाईत जप्त केले असून 3 जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथले गिर्यारोहक दत्ता रामदास सरोदे आणि विनोद विभुते यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राष्ट्रध्वज फडकवला. उणे तापमान तसंच प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. दत्ता सरोदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून त्यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलिमांजोरा तसंच युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एल्ब्रस या शिखरावर तिरंगा फडकवला आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली. महिलांच्या गटात युवा खेळाडू दिव्या देशमुख हिनं कोनेरू हम्पी हिचा आर्मागेडन फेरीत पराभव केला. पुरुषांच्या गटात जागतिक विजेता डी गुकेश याने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याशी क्लासिकल फेरीत 116 चालीपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र टायब्रेकमध्ये वेस्ली सो याने गुकेशवर विजय मिळवला. दुसरीकडे फ्रान्सच्या अलीरेजा फिरोजा यानं भारताच्या आर प्रज्ञानंद याचा क्लासिकल फेरीत पराभव केला. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.9 छत्रपती संभाजीनगर इथं 39.8 तर धाराशिव इथं 38.6 तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं यंदा कोलकाता इथं आयोजन. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर तसंच पुण्यातून आणखी 2 जणांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोते हो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचे स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. हे इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या समेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यात महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि व्हीएम फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे व्हीएम फाउंडेशन. या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्या समेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
3: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूने फुल जाळी लावली जाते त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरने प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली, तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात. म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5.
2: बॅटिंग करणारे
3: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याचे कडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडल्याने त्याच्यातून रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोरचा. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
2: ओमकर, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला तर ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
4: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोअर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोअर क्रिकेट आणि इनडोअर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत. बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला 1 रन आहे, झोन बीला 2 रन आहेत, झोन 3ला 3 रन आहेत, झोन 4ला समोर 4 आणि 6 आहे, पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे, फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतला तर

0: तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे सिक्स मारायला जात आहेत, आउट होत आहेत. पण नंतर जसे जसे 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम सिक्सचा नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसा तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसा पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोर गेम इनडोर गेम टर्फवरती खेळ तसं नाही आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40 टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
1: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जाते?
2: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो. इवन सुनील शिंदेंनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमकर, जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं? अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
0: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे. तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनलपर्यंत पोचलो, अंतिम फेरीत पोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये. आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे. सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्समॅन म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2 रन करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला 5-10 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कर्णधार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बांधलेलेस का?
0: हो, म्हणजे तो बॉल पण इनडोर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे. काइंड ऑफ सीझन बॉल सारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत 8 जणांना बॉलिंग टाकायची आहे. तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच आठ जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर

0: बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे बॉलिंग करणारे सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच, सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे, कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या डेथ ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
0: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीमसोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला, आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एकदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या पेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय ॲडजस्ट करायचं?
0: ॲक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे, विकेट कीपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत. बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे. आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री, ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते. हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात, भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून,
1: बॉलरला धरून. आणि म्हणजे तिघ जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघ जण पुढे साइड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्या गणित तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
0: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीमही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. तर एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते, तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला का लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
0: हां, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत, म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाईम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. 4 मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे 4 मारल्यावर रन काढला नाही तर 4 पण मिळत नाही, ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की 4 मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं, सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले एक्सपिरियन्स आला आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या 1-2 गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
1: मॅडम, व्हीएम फाउंडेशन, म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी, देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं, तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
2: व्हीओम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं.

0: करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना व्योम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं व्योम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्योम फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही, पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिला नंबरने येऊ असं मला वाटतं.
1: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो, म्हणजे टेनिस बॉलचा असेल किंवा लेदर बॉलचा असेल, तो वेगळा अनुभव असतो. पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली, स्पर्धा ऑर्गनाईज केली, ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून VM सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
0: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्योमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
1: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस, 4-1 मॅचेस तुम्ही VM पाहिले असतील, तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
0: पहिला आमची म्हणजे प्रेसी झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCA टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCA टीम. त्यानंतर मला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की SSCA टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमच्या मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली. आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
1: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तुम्ही तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
2: नाही, असं तर काही नाही. म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत, पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचं म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं.
1: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
2: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी, म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजी चेंजेस केलेल्या.
1: तोरसकर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान कराल?
2: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल, म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम, सगळे तेच बोलत आहेत की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
1: मॅडम तुमचं मत काय?
0: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका.

0: का सिंगापूर, यूएई, अमेरिका व कॅनडा ह्या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इनडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
1: तोरसकर मॅडम, ओंकार आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC पुरस्कार लाभलेल्या या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओंकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकली. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

सभोवार पहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती, खांद्यावरती, फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मव्यामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून

फू सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक आहे का? FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचे आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनोवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातो, लघवीला जरी जातो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासांमध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा

0: आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो आरटीए त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं, महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र ते वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे टीएसएस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, मग तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन्स असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे, किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते, आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे ऊनाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतं. आता मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे, तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, आणि ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटीपोटाला थोडा आराम मिळू शकतो, किंवा गरम पाणी एखाद्या

मध्ये घेऊन त्याला सुती कापड धुंडाळून त्याने जर शेक घेतला त्याने पण हलकस व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवेण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्याने पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळ असेल, डाळी भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं उठे पोटामध्ये.

0: आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे, मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदी, मी तर म्हणेल 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिंदास्त बोललं असतं ना, कट्ट्यावर बसून तर माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय, कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे. आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय, तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी, म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
2: श्रोत हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात पशुधनासाठी कडुलिंबाचे महत्त्व याविषयी। डॉक्टर बाबासाहेब नरळतकर निवृत्त सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद।
1: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार। बघा मंडळी, आज आपल्या पारावर समदी मंडळी जमलेली आहे आणि आज महत्त्वाच्या विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। कारण सकाळच्या वक्त्याला सखाराम पंत घराकडे आले होते आणि त्यांनी एक प्रश्न मांडलेला होता की म्हणजे आता कडुनिंबाला निंबोळ्या यायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा या निंबोळ्या आपल्याला काय करायच्या, एका पोत्यात भरून ठेवायच्या का त्याची कशी विल्हेवाट लावायची किंवा ते आपल्याला कशा पद्धतीनं फायदेशीर होऊ शकते याविषयी त्यांनी प्रश्न सकाळच्या वक्त्याला मांडला होता। आणि याच प्रश्नाला धरून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं होतं की ही महत्त्वाची अशी माहिती आज आपल्याला पारावर आल्यावर मिळेल। कारण दरवर्षी निंबोळ्या कडुनिंबाच्या झाडाला यायला सुरुवात झाली की नरळतकर साहेब आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्याला निंबोळी अर्क कशा पद्धतीने तयार करायचा, कशासाठी आपल्याला वापरायचा आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती आपल्याला देत असतात। आणि सकाळच्या वक्त्यालाच आमचं बोलणं झालं आणि आता साहेब पारावर आलेले आहेस। नमस्कार। नमस्कार म्हणले साहेब।
2: नमस्कार सर्व गावकरी मंडळी, नमस्कार।
1: आणि आज आपल्याला आपल्या पशुधनासाठी या कडुनिंबाचं महत्त्व नेमकं काय सांगता येईल या इशूची माहिती आज आपल्याला साहेब सांगणार आहेत। दवा समद्यांनी आपली पेन डायरी समद काढून ठेवा। म्हणजे कसं साहेबांना सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला हे निंबोळी अर्क तयार करायचं आहे, निंबोळ्या वेचून ठेवायच्या आहे, ही माहिती आपल्या डायरीमध्ये आपल्याला टिपून घ्यायची आहे, नाही का?
2: बिलकुल।
1: तर बघा साहेब, आता सुरुवातीला आमची गंगू मावशीने एक प्रश्न मांडलेला आहे। बघा की त्यांचा प्रश्न असा आहे की माती, पशुधन, जे काही आपले झाडं असतात बघा, त्याचप्रकारे मानव असेल, बऱ्याच वेळेला आपण रेडिओवरून ऐकत बी असतो बघा साहेब की ते लई आता गाजायलं म्हणे बघा समद्या जगामध्ये की एकत्रित आरोग्य। तर हे समद्यात अदुगर जर तुम्ही समद्या गावकरी मंडळीला पटवून दिलं ना, तर मग पुढचा मुद्दा आपल्याला घेता येईल। पा
2: गावकरी मंडळी, ह्या शेवंता वहिनी नेहमीच तुमच्या मनातला प्रश्न माझ्यावर टाकत असतात आणि मला सुद्धा इतका आनंद मिळतो की तुम्हाला त्याची माहिती द्यायला। थोडं आपण काय करू माहितीये का, कडुनिंब तर आज आपल्याला माहिती घ्यायची, पण कडुनिंबाच्या बाजूने काय काय आहे ते आपण बघूया।
1: हा, हे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हेरला बघा साहेब।
2: आता जगात काय झालंय बघा, एकत्रित आरोग्य। मला तुम्हाला सांगायची शेवंत वहिनी की इकडं बघा, माती चांगली असेल तर पीक चांगलं येईल।
1: खरंय।
2: पीक चांगलं आलं तर अन्नधान्य चांगलं होईल।
1: वय वय।
2: अन्नधान्य चांगलं असलं तर पशुधन चांगलं आहे। पशुधन चांगलं आहे तर तुम्हाला दूध चांगलं मिळेल। म्हणजे तुम्हाला मातीतून मिळणारं अन्नधान्य, पशुधनाकडून मिळणारं दुग्ध हे जर चांगले असतील तर तुमचं आरोग्य चांगलं। म्हणजे मातीचं आरोग्य, पशुधनाचं आरोग्य, वृक्ष आणि मानव हे जर एकत्रित साखळी करून चांगले राहिले तरच मानवाचं आरोग्य आहे।
1: हे लई मुद्दा तुम्ही महत्त्वाचा साहेब मांडलेला आहे की म्हणजे ह्या माती असेल, पशुधन असेल, वृक्ष असेल, मानव असेल, यांचा कसा एकमेकांशी परस्पर संबंध आहे आणि या समद्याचंच आरोग्य चांगलं जर आपल्याला ठेवायचं असेल तर हे समदे घटक एकत्र येऊन व्यवस्थितरित्या
2: चांगले राहिले पाहिजे, परस्पर अवलंबून राहिले पाहिजे।
1: खरंय खरंय। बघा
2: शेवंता वहिनी, मी तुम्हाला सांगतो की आपण आता हे सगळं जर बघायचं ठरलं तर आजच्या बैठकीत काही माहिती होणार नाही बघा। म्हणून मी एक त्याच्यातला एकच मुद्दा उचलतो, तो म्हणजे वृक्ष घेऊ आपण। आणि वृक्षामध्ये मला जर सर्व सांगायला आवडल तर कडुनिंब आणि पशुधन। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का बघा, गुढीपाडव्यापासूनच आपण कडुनिंबाचं मानवासाठी महत्त्व जाणून येत।
1: खरंय खरं।
2: अहो, पण आपण हे सुद्धा लक्षात घ्या, ते कडुनिंब पशुधनासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे।
1: हो, आपल्या समद्यासाठी तर महत्त्वाचं आहे, पण नेमकं पशुधनासाठी कशामुळे महत्त्वाचं आहे ह्याविषयी काय सांगताल बरं साहेब?
2: सांगू आता। इकडे बघा, एक थोडी प्राकृत मधली एक म्हण आहे, परोपकाराय फलंती वृक्षः। वृक्ष का फळं देतात? परोपकारासाठी, मानवासाठी। आता त्याच्यातला एक चांगला वृक्ष जर आपल्याकडे, त्याला आपण कडुनिंब म्हणतो, पण अमेरिकेला यांना महत्त्व पटलंय ते त्याला अमृत वृक्ष म्हणतात। म्हणजे तो किती महत्त्वाचा असेल ते बघा। आता ह्या वृक्षाचं पशुधनासाठी कसं महत्त्व आहे हे आता थोडक्यात आपण माहिती घेऊया।
1: म्हणजे आता एकंदरीत आरोग्याच्या दृष्टिकोनातून समजेत जण

0: त्यात की कडुनिंबाचं प्रत्येक अवयव म्हणजे पान असल फूल असल हे समजाचं आरोग्यदायी आहे नाही का? वय वय
1: बरं, तुम्ही पुन्हा मला म्हणता की आज कडुनिंबाच्याच विषयावर आपण सगळेजण का बोलायला लागलो? आमचे शेतकरी बंधू फार हुशार आहेत. आता निंबोळ्या लागल्यात, त्याचा वापर कसा करावा, ते कसं पशुधन वापरावं हे वापरण्यासाठी म्हणून त्यांनी मुद्दाम ही माहिती तुमच्याकडे घ्या म्हणून सांगितलं.
0: अरे मी आता तुम्हाला आधीच म्हणलं होतं की सखाराम पंतांनी आणि आमच्या अनेक मंडळींनी हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि नेमकं तुम्ही याच विषयी आज माहिती सांगायली. बघा
1: आता कडुनिंबाचं आपण बघूया काय महत्व आहे. कडुनिंबाला निंबोळ्या येतात मे महिन्याच्या शेवटाला. कडुनिंबाला निंबोळ्या पिकतात. पिकतात म्हणजे काय होतात? त्या पिवळ्या होतात, हिरव्या नाही, पिवळ्या होतात. आणि पिवळ्या होऊन त्या आपोआप गळून पडतात. आता गळून पडलेली जी कडुनिंबाची निंबोळी ती खरं म्हणजे आपण काय म्हणतो वास येतो तिचा काय येतो त्याच्या एवढं सर्वात मोठं औषध मी तरी म्हणेन जगामध्येच नाही.
0: खरे बघा खरे
1: जेवण तो जर आपण आता विस्तारानं हे पाहिजे ना, कारण मी नुसतं म्हणलो तुम्हाला की ते फार महत्वाचं आहे तसं नाही होणार.
0: कारण त्याचं महत्व जोपर्यंत तुम्ही पटवून देणार नाही तोपर्यंत ते समजण्याच्या ध्यानात येणार नाही. बघा
1: आता काय माहिती का, फक्त पशुधनासाठी तुम्हाला माहिती देतो आज आपण तेवढ्यावरच आपली माहिती घेऊ. म्हणजे पिवळ्या होऊन ज्या आपोआप खाली पडल्यात त्या जर वेचून ठेवायच्या.
0: बर
1: आता मी शेतकरी मित्र तुम्हाला एक सांगेन, ज्याच्याकडे साधारण 10 जनावर आहेत, समजा 5-25 शेळे आहेत किंवा 10 गाई आहेत, 10 गाई माग किंवा 20 शेळ्या माग, तुम्ही साधारण एक पोत निंबोळ्या येचून ठेवल्या पाहिजेत.
0: असं होय.
1: आता त्या ठेवायच्या म्हणजे कशा ठेवायच्या? कि त्या आणले येचले लगे पिवळ्याला पिवळ्या की ठेवून द्यायला असं नाही.
0: मग
1: त्याला काय करायचं? वेचून आणायच्या आणि मग सावलीमध्ये वाळवायच्या. सूर्यप्रकाशात नाही वाळवायच्या.
0: असं होय. बरोबर.
1: सावलीत वाळवायच्या, कारण काय होतं सूर्यप्रकाशानं त्याच्यात जे कीटकनाशक आहेत ते उडून जातात.
0: बर
1: त्या सावलीला वाळवल्या, वाळवायच्या पोत भरून निवळ अंधाऱ्या जागेत किंवा सावलीमध्ये ठेवून द्यायच्या. झालं आता हे पहिलं काम कोणचं? कारण निंबोळ्या एकदाच येतात वर्षात, लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो. पुन्हा जर तुम्ही मला जुलै मध्ये म्हणलात की निंबोळ्या द्या, मी कुठनं निंबोळी देणार? आणि हे निसर्गाचं धन आहे बघा, आमाप असतंय पण त्याचा एक कालावधी ठरलेला आहे. आज तुम्ही विचार करा, एक मोठं जर वृक्ष जर घेतलं तर त्याला लाखो निंबोळ्या लागतात. तुम्ही त्या सीझन मध्ये वेचून ठेवायला पाहिजे.
0: म्हणजे आता तुमचा पहिला मुद्दा समजायच्या ध्यानामध्ये आला की ज्या पिवळ्या झालेल्या ज्या निंबोळ्या आहेत त्या आपल्याला वेचायच्या आहेत आणि त्या सावलीत आपल्याला वाळवायच्या
1: आहे, भरून ठेवून द्यायच्या.
0: बरोबर.
1: आता पुढे बघू.
0: आता तुम्ही याचं महत्व तर तुम्ही सांगितलं बघा साहेब की म्हणजे अशा प्रकारे आपल्या पशुधनासाठी हे निंबोळ्या आपल्याला गोळा करून ठेवायच्या आहेत. हे कशासाठी करायचं हे बी मुद्दा महत्वाचा येतो ना.
1: आता बघा शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त जर तुम्ही गायीसाठी जर त्रास दिला असताल तो गोचिडा. गोचिडा बरोबर तुम्हाला आणखीन माहिती आहे की खूप प्रकारचे कीटक पशुधनाला चावत असते. तुम्हाला जसे डास चावतात त्यांनाही डास चावतात. नंबर दोन, त्यांच्या अंगावर गुवा होतात, पिसवा होतात, खरूच सुद्धा होती. मी किती प्रकार सांगितले तुम्हाला?
0: पाच सांगितले.
1: म्हणजे मग कीटक सगळे आले चावणाऱ्या माशा. नंबर दोन तुम्हाला कोचिड सांगितले, खरूच सांगितली, उवा सांगितल्या, पिसवा सांगितले. आणि या सगळ्याचं औषध काय? कडुनिंबाची निंबोळी. म्हणजे बघा तुम्ही किती सोपं आहे आणि निसर्गानं आपल्याला किती भरभरून दिलंय.
0: म्हणजे आपल्याकडे सहज साधं सोपं उपलब्ध होऊ शकते. बघा
1: कमी खर्चाचं किंवा बिनखर्चिक म्हणा.
0: खरंय खरंय.
1: आता शेवंत वहिनी आपण कुठपर्यंत आलो, निंबोळे येचून साठवून ठेवल्या. आता पुढे काय करायचं? तुम्ही खुद दिसायला लागला, तुम्हाला एक महत्व कळलं की हे कशासाठी वापरायचं पशुधन
0: वापरायचं.
1: आता हे पाच प्रकारच्या सगळ्यात जास्त तर माझ्या शेतकरी बंधूंना एक गोष्ट माहितीये, ते गोचिडानं परेशान झालेले असतात.
0: खरंय बघा.
1: आणि त्याच्यासाठी भारी भारीचे काही औषधं आणतात, फवारतात, त्याचे गुण येत नाही काही नाही, मग ते परेशान होत. मग आता हे कडुनिंबाच्या निंबोळीतूनच मी तुम्हाला सगळं उत्तर देऊन टाकतो. आता ती साठवून ठेवलेली जी निंबोळी आहे, एक गोष्ट लक्षात घ्यायचं, जेव्हा ती निंबोळी येचरी तिथून ती 9 महिने कार्यरत असते. 9 महिन्यानंतर तिचं खत होतंय, त्याच्यात जे कीटकनाशक आहेत ते काम करत नाही. हे किती महिने वापरायचे? ते
0: 9 महिने
1: वापरायचे. आता काय धरा की तुम्ही मे मध्ये उतरला आणि तुम्हाला माहिती की जून महिन्यात पाऊस पडतो, म्हणजे खरे कीटक हे ते गोचिड तिथूनच सुरू होतात.
0: पावसाळ्यापासून
1: म्हणजे आपलं औषध भरून ठेवलेलं आहे. आता या म्हणा तुम्ही, आम्ही त्याचा समाचार घेतो असं शेतकरी बंधू म्हणू शकतो. मग आता जून महिन्यापासून आपण एक काम करायचं, एक तारीख ठरवून घ्यायची. एक तारीख घ्या, दोन तारीख घ्या, तीन, दर महिन्यात एक तारीख, ती तारीख म्हणजे तीच,
0: म्हणजे
1: जूनची 2 की जुलैची 2 की ऑगस्टची 2 असं करायचं.
0: असं असं. म्हणजे एक कोणती बी तारीख ठरवून
1: घ्या, एक कोणती तारीख एका महिन्यात एकदा घ्यायची. मग काय करायचं? आदल्या दिवशी ती निंबोळी तुम्ही वेचून ठेवलेली, त्याच्यातली एक किलोभर निंबोळी काढायची, दहा जनावर असतील
0: बरोबर,
1: जनावर जास्त असले त्याप्रमाणे जास्त काढायची, काढली

0: बारीक चांगली कुटून घ्यायची. कुठल्यावर काय होईल त्याचं पावडर होईल, वरचे जे तरफल वगैरे आहेत आपण म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, ते काढून टाकायचे. आणि ते पावडर झालेलं जे एक कोळी निंबोळीचं जे पावडर आहे त्याला 1 लिटर पाणी टाकायचं
1: बरं,
0: आणि ते रात्रभर भिजत ठेवायचं.
1: असं
0: हे झालं एक काम.
1: एक काम
0: त्याच्यासोबत त्या 1 किलो निंबोळीसाठी 20 ग्रॅम जी अंगाला लावायची साबण आहे, कोणची घ्या फक्त अंगाला लावायची, कपड्याची नाही, ती साबण भिजत घालून ठेवायची.
1: बरं
0: झालं. आता हे रात्रभर भिजलं, सकाळी उठल्यानंतर चांगल्या एका शुभ्र वस्त्रामधून ते जे आपण भिजू घातलेले ते गाळून घ्यायचं.
1: असं
0: गाळून घेतल्यानंतर खाली तुम्हाला दह्यासारखं उग्र वास असलेलं पाणी येतं, कारण त्याच्यामध्ये भयंकर प्रमाणात कीटकनाशक असतं. ते अत्यंत ताजं औषध आहे, तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदिक औषध ताज्या वनस्पतीचे असते तर जास्त गुणकारी
1: असतं.
0: झालं ते घेतलं, मग ते गाळून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये हे साबणेचं पाणी टाकायचं, आणि आणखीन पाणी टाकून ते जे 1 किलोग्रॅम आहे त्याचं 20 लिटर पाणी किती करायचं, म्हणजे जेवढं पाणी गाळून आलंय अधिक पाणी टाकायचं आणि 20 लिटर करायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे आपण 1 किलो निंबोळीपासून किती पाणी बनवलं,
1: 20 लिटर
0: म्हणजे किती झालं, याला म्हणायचं 5% निंबोळी अर्क.
1: असं
0: हा ताजा ताजा तो तयार केल्यानंतर 12 तासाच्या आत वापरायचं. किती तासात वापरायचा,
1: 12 तासात.
0: आता निंबोळीचा अर्क कसा तयार केला हे बघितलं.
1: वय वय वय, आता हे आपण करायला बघा की म्हणजे 5% निंबोळी अर्क आपल्याला नेमका कसा तयार करायचा, म्हणजे याच्यासाठी आपल्याला 1 किलो निंबोळ्या घ्यायच्या. आणि तुम्ही जे प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं असेल, अंगाची साबण असेल, हे समज टाकून आपण 5% निंबोळी अर्क तयार करू शकतो.
0: आणि आता एक लक्षात ठेवा शेतकरी बंधून, शेवंत वहिनीनं सांगितलं ना तुम्हाला, 10 जनावर असतील तर एवढं पाणी पुरेल, समजा जनावर जास्त असले तितक्या प्रमाणात जास्त
1: करायचं.
0: झालं, आता आपल्याजवळ निंबोळी अर्क तयार झाला. आता काय करायचं की त्याच दिवशी सगळ्या पशुधनाला सगळ्या गोठ्यामध्ये, गोठ्यामध्ये विचार करा, गोठ्यामध्ये तुम्ही काय करीत असता, पशुधन बांधते आडू टाकलेले असते नाही तर गव्हाण असते आणि त्याच्या खाली कपारे असतात, त्याच्यामध्ये जाऊन गुचड्याने अंडे दिले असते, ह्या सगळ्या ठिकाणी छताला जळमट असते त्याच्यात पिसवायचे अंडे असते आणि पशुधनाच्या शरीरावर गुचडे असतात, त्यांच्याच अंगावर उ असू शकतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे गोठ्यामध्ये काडी कपारी भेगा जिथं जिथं सांधीच्या जागा आहेत त्या पूर्ण आणि पशुधनाच्या अंगावर पूर्ण, हे सगळं तयार केलेलं 5% निंबोळी अर्क आहे ते फवारून घ्यायचं.
1: म्हणजे आताच आपल्या गोविंदरावनी एक प्रश्न मांडलेला होता की आता हे 5% निंबोळी अर्क आम्ही तयार केलेला आहे, पण तो नेमका फवारायचा कधी कुठे केव्हा आणि कशा पद्धतीने फवारायचं, याचं उत्तर तुम्ही चांगल्या प्रकारे दिलं बघा साहेब.
0: नाही तरी मला एक सांगायचंय, इकडे बघा आपल्याकडे काय करतो, आपण फवारा आणतो आणि त्याच्यात रासायनिक कीटकनाशक मिक्सळतो आणि कापसावर याच्यावर फवारायला वापरतो, लगेच तेच फवारा घेतो आणि त्याच्यात हे टाकतो, असं नाही करायचं.
1: म्हणजे दोन्ही याला वेगवेगळा फवारा पाहिजे,
0: कारण विचार करा त्याच्यात रासायनिक कीटकनाशक आहे, ते जर पशुधनानं चाटले गेले तर काय होईल,
1: पशुधनाचा
0: हे नाही करायचं, याचा आपला पशुधनासाठीचा फवारा वेगळा.
1: बरं, म्हणजे दोन फवारे आपल्याकडे असायला पाहिजे,
0: शेतासाठीचा वेगळा, याच्यात म्हणजे आयुर्वेदिक औषध म्हणजे आयुर्वेदिकच असे कडुनिंबाची निंबोळीचाच, आणि हा पशुधना फवारण्यासाठी म्हणजे विषबाधनासाठी. आता हे फवारायचं कधी, एक सांगितलं मी 12 तासाच्या आत, कुठं फवारायचा पशुधनाच्या शरीरावर सगळ्या गोठ्यामध्ये
1: सगळ्या,
0: आणि हे फवारायचा ज्या वेळेस तयार केलेला अर्क 12 तासापेक्षा जास्त वापरायचा नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोण्या वेळेस फवारला तर चालतंय, पण ज्या वेळेस हिवाळा आहे थंडी आहे मग अशा वेळेस थोडं ऊन पडलेलं आहे थंडी कमी झाली अशा वेळेस फवारायचं. म्हणजे आपल्या पशुधनाला पाण्यानं फवारले थंडी वाजली ना पाहिजे सगळं. मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता हे वासरू आहे, ही मोठी गाय आहे, हा बैल आहे, याला फवारू नको. वासरू असो, गाय असो, मोठी बैल असो, सर्वांना फवारायचं आणि गोठ्यामध्ये सर्वत्र फवारायचं. म्हणजे याचा एक फायदा होणार, जिथं जिथं हे जनावराला किंवा पशुधनाला त्रास देणारे बाह्य कीटक आहेत किंवा गोचिड आहेत गोमाशे आहेत, ह्या सगळ्याच रामबाण उपाय म्हणून हे 5% निंबोळी अर्क काम करते.
1: हे तर समज कळालं बघा साहेब, म्हणजे आपण 5% निंबोळी अर्क तयार करून आपल्याला कसं हे आपल्या पशुधनासाठी याचा वापर करायचा, केव्हा करायचा आहे, कुठे करायचा, हे समज ध्यानामध्ये आलं. पण आता एकंदरीतच आपले या निंबोळी अर्काचे फायदे जर आपल्याला सांगायचे झाले तर ते काय सांगताल बरं साहेब?
0: सर्वात जास्त मी सांगाल, निंबोळी अर्क एक शेतकऱ्याला कमी खर्चात होतो, पैसे वाचले पाहिजे.

0: शेतकरी बंधू रात्रंदिवस कष्ट करत असतो. आणि नंबर दोनची गोष्ट, ह्या कडुनिंबामुळे जे काही तुम्ही 5% निंबोळी अर्क तयार करायला लागले तो पशुधनाच्या अंगावर फवारला हा थोडक्यात वनस्पतीजन्य कीटकनाशकात मोडतो, त्याच्यामुळं विषबाधा आहे ते फारसं कधी होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तयार करायला सोपं.
1: अगदी.
0: चौथी गोष्ट, फक्त माझ्या शेतकरी बंधूचे परिश्रम त्याच्यामध्ये लागणार आणि माझा शेतकरी बंधू परिश्रमाला कधीच थकत नाही. कधी असं 12 महिने कष्ट करतात. मग हे जर केलं तर आपल्याला साधारणपणे कीटकनाशकावर याच्यावर होणारे खर्चही वाचवता येईल. आणि विचार करा, मी तुम्हाला सांगितलं हे रामबाण उपाय तुम्हाला किती प्रकारच्या याच्यावर म्हणलो, 5 प्रकारच्या बाह्य परिणाम. सर्वात जास्त शेतकरी कशाला परेशान झालेला असतो,
1: गोचिडाला.
0: नंबर 2 चावणाऱ्या कीटक, डास, गोजमाशा ह्या सगळ्या. नंबर 3 उहा असतात. नंबर 4 मग तुमचे पिसवा आहेत, पिसवा जाळ्यामध्ये पिसवा असतात. आणि खरूच झाली कीटाणू म्हणजे या सगळ्याच, म्हणजे सर्व प्रश्नाचे एक उत्तर जसं म्हणतात तशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे बाह्य परजीवी, उत्तर मात्र एक. परत परत सांगणाऱ्या माझ्या शेतकरी बंधूंना, मी तुम्हाला मे महिन्यामध्येच हे का बोलतोय याचं एकच कारण आहे. जसं आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी वर्षभर असतील पण कडुनिंबाच्या निंबोळ्या वर्षामध्ये एकदाच मिळतील. तुम्ही जर पुन्हा समजा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये किद्दाही म्हणालात की मला द्या निंबोळ्या आणतो विकत मी, निंबोळ्या द्या, निंबोळ्या मिळणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, निंबोळी वेचण्याचा कार्यक्रम सुटला न पाहिजे. 1 किलो 2 किलो निंबोळ्या जास्त वेचून ठेवा, कमी वेचू नका.
1: हे ध्यानात आलं की आपल्याला या मे महिन्यामध्येच निंबोळ्या वेचून ठेवायच्या. म्हणजे तुम्ही म्हणले की म्हणजे जेवढ्या निंबोळ्या आपल्या झाडाला आलेल्या असेल त्या समजा आपल्याला वेचून ठेवायच्या आहे. पण ज्या वक्त्याला समजा तुम्हाला अर्क तयार करायचा आहे त्या वक्त्याला म्हणजे आपण जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ शकतो.
0: इकडे आपण काय म्हणलो, निंबोळ्या वेचल्या सावलीत वाळून ठेवायच्या, सूर्यप्रकाशात नाही वाळवायचं. आणि एका अंधाऱ्या कोठडीत किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायच्या. दर महिन्याला जेव्हा 1 किलो 2 किलो ज्याला तेवढ्या काढून घ्यायच्या की पुन्हा बाकीचे ठेवून द्यायचे. आणि असं 9 महिने वापरायच्या. विचार करा तुम्ही शेतकरी बंधूंनो, 9 महिने तुमचा कीटकनाशकावरला खर्च कमी. 9 महिने म्हणजे बघा तुम्ही आता जून पासून वापरला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी झालं. मार्च पासून तर थोडा उन्हाळाच लागतो, कमी होतात कीटक वगैरे. मार्च, एप्रिल, मे वापरायचं.
1: खरे जे हे कीटक म्हणजे पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात बाहेर पडत असतात, नाही का?
0: बरोबर.
1: म्हणजे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या निंबोळ्या तुम्हाला या मे महिन्यातच मंडळी बघून ठेवावे लागतात.
0: आणि शेतकरी बंधूंनो, एक मात्र गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हिरव्या निंबोळ्या चालत नाही. पिवळ्या झालेल्या, झाडाला तुटून आपोआप खाले पडलेल्या ह्याच निंबोळ्या तुम्ही येचून व सावलीमध्ये वाळवायच्या, एका गोण्यामध्ये भरून ठेवायच्या. आणि त्या सुद्धा परत सावलीतच ठेवायच्या, नाही तर आता वाळवणं झाल्या ठेवा उन्हामध्ये, कुठेही ठेवल्यात असं चालणार नाही. 9 महिने तुम्हाला कीटकनाशक विकत आणण्यापासून सुटका होऊ शकते. आणि कधी कधी तुम्हाला वाटलं की नाही गड्या गोचिड जास्त झाले त्या महिन्यात, 2 वेळेस वापरा तुम्ही.
1: आणि ते बी तुम्ही एक महत्वाचं सांगितलं की जेवढ्या आपल्याकडे पशुधनाची संख्या आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला निंबोळ्या घ्यायच्या आणि निंबोळी अर्क तयार
0: करायचा. निंबोळी अर्क करायचं सूत्र मी सांगितलंय तुम्हाला, मी परत एकदा सांगणार शेवंती वहिनी, म्हणजे कोणाचं लिहून घ्यायचं राहिलं असतं तर त्याला लिहून घेणं.
1: माझं तेच म्हणणं होतं की म्हणजे पुण्यांदा तर आपल्याला उजळणी आपल्याला करायचीच आहे. जी काही पारावरची मंडळी आहे त्यांच्या मनात प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्न आपण एकदा विचारू तुम्हाला आणि मग पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपल्याला हे समजा सांगायचंच आहे, बघा, नाही का?
0: पण त्याच्या अगोदर मी एकदा एक सांगेन तुम्हाला, निंबोळी अर्क कसा तयार करायचा. बरं का शेतकरी बंधू, कोणाचं लिहून घ्यायचं राहिलं असलं तर लिहून घ्या. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 1 किलो निंबोळी बारीक त्याचं पावडर तयार करणे, ते 12 तास पाण्यामध्ये, तेवढ्याच पाण्यामध्ये 1 लिटर 1.5 लिटर पाणी टाकायचं आणि भिजत ठेवणे. त्याचबरोबर 20 ग्रॅम अंगाला लावायचा साबण, पूर्ण भिजत ठेवणे म्हणजे सकाळपर्यंत त्याचं सुद्धा पाणीच झालं पाहिजे.
1: बरोबर, बरोबर.
0: आणि दुसरीशी सकाळी हे भिजत घातलेल्या ज्या निंबोळ्या आहेत ते गाळून घ्यायचं वस्त्रातून. जो काही अर्क बाहेर येईल, स्वतः असेल तो फेकायचा. अर्क बाहेर आला त्याच्यात ते साबणेचं पाणी टाकायचं, आणखीन पाणी टाकून ते पाणी 20 लिटर करायचं. म्हणजे 1 किलोग्रॅम निंबोळी पासून आपण 20 लिटर निंबोळी अर्क तयार करणार आहोत, ज्याला म्हणतात 5% निंबोळी अर्क.
1: बरं साहेब, अजून एक प्रश्न मनामध्ये आहे की म्हणजे जेव्हा आपण हे निंबोळ्या म्हणजे पावडर आपण भिजत घालणार आहोत तर त्या वक्त्याला ते जी

0: साबण आपल्याला अंगाला लावायची भिजवायची आहे ती त्या पावडर मध्येच भिजवायची काही
1: भिजवायची तुम्ही कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये मगामध्ये ठेवू शकता
0: म्हणजे
1: ते
0: पाणी आपल्याला त्या निंबोळी जी आपण वस्त्रगाळ करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ते पाणी मिसळायचं.
1: म्हणजे आता मला वाटते सगळे शेतकरी बंधूंनी कोणाचं लिहून घ्यायचं वगैरे काही राहिलं नसेल.
0: नसल बघा.
1: आणि आता शेवंतवाणी तुम्ही एक फार चांगलं शेतकऱ्याच्या हिताचं एक फार बोलत असता. उजळणी करा म्हणजे साहेब कोणाचं काही राहिलं असतं तर सगळ्याच्या लक्षात.
0: बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीतच कोणत्या कीटकांसाठी आपल्याला वापरायचं आहे, पुन्हा फवारणी कशी करायची, कधी करायची हे समजा एकदा पुण्यांदा सांगा.
1: पुन्हा एकदा सांगतो मित्र, आज आपण फार चांगला विषय निवडला. कडुनिंबाच्या निंबोळीचं पशुधनासाठी महत्व. आणि खरं तर कडुनिंब हा अमृत वृक्ष आहे. आता त्याच्या निंबोळ्या कीटकनाशक, त्याच्यामध्ये 108 प्रकारचे कीटकनाशक असतात. म्हणजे तुम्ही विचार करा की ते किती महत्वाचं आहे. मग अशा कडुनिंबाच्या निंबोळ्या मे मध्ये जेव्हा पिवळ्या होऊन खाली पडतात, गळतात आपोआप, अशा निंबोळ्या आपण वेचून, आणि मी एक प्रमाण सांगितलंय, साधारण 10 पशुधन किंवा 20 शेळ्या असतील तर 10 किलो एक पोतभर निंबोळ्या वेचून ठेवायच्या. आता जेवढं तुमच्याकडे पशुधन असेल तेवढ्या प्रमाणात जास्त.
0: बरोबर.
1: निंबोळ्या सावलीमध्येच वाळवायच्या,
0: हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. बघा,
1: सूर्यप्रकाशात नाही. नंबर 3, त्या वाळवलेल्या निंबोळ्या अगदी अंधाऱ्या जागेत किंवा सावलीच्या जागेमध्ये साठवून ठेवायच्या.
0: हा, हे बी मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. बघा, कारण काही काही मंडळी काय करेल की ऊन आहे असल्यामुळे उन्हात ते वाळवल. बघा,
1: आणि दर महिन्याला एकदा त्याचा 5% निंबोळी अर्क तयार करायचा. आपल्या पशुधनाच्या शरीरावर पूर्ण गोठ्यामध्ये छतापासून जमिनीपर्यंत काडी कपारी भेगा गव्हाणीच्या खाले जिथे जिथे म्हणतात तिथपर्यंत सगळीकडे फवारणी झाली पाहिजे. गव्हाणीच्या खाले, कारण गोचिड्याचे अंडे तिथे असतात. आणि ह्या सगळ्या ठिकाणी फवारणी झाली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कुठल्या वेळेस फवारणी केली तर चालेल, पण जर थंडीचा ऋतू असेल तर साधारण थोडं ऊन पडल्यानंतर थंडी वाजणार नाही पशुधनाला, अशा वेळेस फवारणी करायची. आणि एक मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, पिकासाठी रासायनिक कीटकनाशकासाठी वापरलेला फवारा हे पशुधनाला कडुनिंबाचं अर्क फवारण्यासाठी वापरायचा नाही. ही मात्र शेतकरी बंधूनं सर्वात महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची. मग हे पशुधन, मित्र तुम्हाला मी सांगतो, मी पहिलंच म्हणलं तुम्हाला की प्रश्न अनेक उत्तर एक. 5 प्रकारचे जे बाह्य परजीवी आपल्या पशुधनाला छळत असतात त्या सर्वांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे कडुनिंबाचा अर्क. 5% कडुनिंबाचा अर्क. मग कोणचे ते परत एकदा आपण बघू. सगळे तुम्हाला परिचयाचे आहेत. एक, गोचिड, शेतकरी बंधू त्याच्यामुळे त्रासलेला असतो. नंबर 2ची गोष्ट घ्या, पिसू आहेत. नंबर 3, सर्वात जास्त चावा घेणाऱ्या माशा, ज्या सर्वांना डास माहिती आहेत, गोमाशा माहिती आहेत, अनेक प्रकारचे कीटक आहेत. तुम्ही आत्ता म्हणाला शेवंत वहिनी की त्वचा रोग, खरूच ही त्वचा रोगातच येते, त्याच्यासाठी सुद्धा चालतं. आणि उवा, ह्या सर्वावरती हे औषध काम करतं. आणि म्हणून एकत्रित अर्ग, पशुधनाचं आरोग्य चांगलं असेल मानवाचं आरोग्य चांगलं असेल.
0: बरोबर.
1: आणि म्हणून वृक्ष, मी सुरुवातीला एक म्हणालो होतो, परोपकाराय फलंती वृक्ष, हा वृक्ष का फळे देतात. मला एक सांगा तुम्ही, जे फळ वृक्ष देतो ते परत तो स्वतःसाठी वापरतो का? केव्हाच नाही. तो मानवाच्या कल्याणासाठीच वापरतो. म्हणून ते परोपकारासाठी देतात. आणि असा वृक्ष आज आपण ज्याचं महत्व पाहिलं तो म्हणजे अमृत वृक्ष म्हणा किंवा कडुनिंब म्हणा, त्याच्या निंबोळीचा अर्क आपण पशुधनासाठी वापरायचा आहे. त्यांचे बाह्य परजीवी कमी करायचे आहेत. आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीनं माहिती घेतली. आणि खरं तर मी धन्यवाद देईन शेवंत वहिनीला की त्या जो ज्या ऋतूमध्ये महत्वाचा प्रश्न आहे तोच अगदी बरोबर त्याची माहिती काढून घेतात आणि शेतकरी बंधूंना ती माहिती देतात. त्यामुळं त्यांना सुद्धा सोपं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आज कडुनिंबाविषयी माहिती घेतलेली. मित्र, एक नक्की लक्षात ठेवायचं मात्र की निंबोळ्या वेचायचा सीझन एकच असतो, त्याच वेळेस वेचून ठेवणं महत्वाचं असतं.
0: अगदी अगदी बरोबर. बघा साहेब, म्हणजे जे काही आमच्या समद्या मंडळीच्या मनामध्ये प्रश्न होते त्या समद्या प्रश्नांची उकल तुम्ही लई चांगल्या प्रकारे केली. आणि अगदी कुठलाही ती वेळ आहे की म्हणजे निंबोळ्या आपल्याला गोळा करून ठेवायच्या आहे. वारंवार तुम्ही ही मंडळीला सूचना केलेली आहे की मंडळी मे मध्येच आपल्याला निंबोळ्या वर्षातून एकदाच लागतात, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या गोळा करून ठेवायच्या आहे. आणि पुढची निंबोळी अर्काची जी प्रक्रिया आपल्याला कशी करायची ती देखील साहेबानं लई चांगल्या प्रकारे आपल्याला

0: समजून सांगितली. मंडळी, आपण घरच्या घरी हा निंबोळी अर्क तयार करू शकतो. याच्यासाठी तुम्हाला कोणते पैसे द्यायचे नाही आहे, फक्त तुमची मेहनत आणि कष्ट फक्त तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला समद्यांना निंबोळी वेचायच्या तयारीला आपल्या समद्यांना लागावं लागेल. आणि प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये प्रत्येकाच्या हे कडुनिंबाचं झाड असतेच बघा साहेब, नाही का? याचा उपयोग तुम्ही निंबोळी अर्कासाठी करा. आणि अगदी पशुधनाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण या निंबोळी अर्काचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. बघा साहेब, आज तुम्ही वेळेवर आमची ही माहिती मंडळीला सांगितली, त्याबद्दल समस्त गावकऱ्याच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार,
1: राम राम.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण पशुधनासाठी कडुलिंबाचे महत्व याविषयी पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथील निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बाबासाहेब नरळतकर यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. शेतकरी बंधूंनो, आता कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया या गीताचा.

0: मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आकाशवाणी, देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सुख.

0: आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
0: श्रोते हो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर।
2: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
3: सुरो का मेला।
0: आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
2: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो।
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी।
2: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
4: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी। तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तत्पूर्वी हा संदेश।

0: झूमती घटा आई पर्वतों पे झूमती घटा।
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।
2: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
3: दर गुरुवारपासून आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात।
4: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी।
3: बराबर,
4: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर जासा कार्यक्रम आवड
3: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रम।
5: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। बिहारमध्ये झालेल्या

0: मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
1: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जो सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स हैं, उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
0: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलदगतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी

0: दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म ह्या कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. आज नादब्रह्ममध्ये ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचा सूरबहार वादन, राग यमन कल्याण, रचना चौताला आत्मबद्ध आहे, त्यांना पखवाज साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया नादब्रह्मांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन, राग यमन कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन ऐकलत. राग होता यमन कल्याण, त्यांना पकवास साथ होती प्रकाश शेजवळ यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार. राग आहे बिहाग. त्यांना पकवास साथ आहे प्रकाश शेजवाळींची, तर सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफेंची. ऐकूयात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन, राग बिहाग.